भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 63 दशक 5 समास 4 उपदेशाचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी महाराज उपदेशाचे विविध प्रकार कथन करीत आहेत। उपदेशाचे प्रकार किती म्हणून सांगावे। शिवशक्तीचे अनंत नावे आहेत। आपल्या इच्छेप्रमाणे उपदेश दिला जातो। 4 मुद्रा असतात, खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी। या 4 मुद्रांमध्ये आसने करण्याचे उपदेश केले जातात। एकामध्ये देखणे, एक

अनाहत ध्वनी, एक गुरुपिंडज्ञान सांगतात, एक कर्ममार्ग सांगतो, एक उपासना मार्ग सांगतो, अष्टांग योग नाना चक्रांची माहिती देतात, एक तप सांगतो, एक अजपाजप सांगतो, एक तत्वाची विस्तारपूर्वक माहिती देतो, एक सगुण सांगतो, एक निर्गुण सांगतो, एक तीर्थाटन करावे म्हणतो, एक महावाक्य सांगतो, त्याचा जप करावा म्हणून सांगतो, सर्व ब्रह्म म्हणून उपदेश करतो, एक शाक्त मार्ग सांगतो, एक मुक्त मार्ग सांगतो, एक इंद्रिय पूजन करण्यास सांगतो, एक वशीकरण सांगतो, स्तंभन, मोहन, उच्चाटन, नाना चेटके स्वतः सांगतात. अशा उपदेशाची स्थिती किती म्हणून सांगावी. असे असंख्य उपदेश आहेत. असे असंख्य उपदेश असले तरी ते ज्ञाना वाचून निरर्थक आहेत. याविषयी एक भगवद्वचन आहे, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमेहम उत्तमं. ज्ञानासारखे पवित्र अन्य नाही, म्हणून आत्मज्ञान साधले पाहिजे. सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष असून याबाबत जगदीश पुष्कळ वेळा बोलला आहे. आत्मज्ञानाचा महिमा चतुर्मुख ब्रह्मादेखील जाणून घेऊ शकत नाही, तिथे बापड्या जीवात्मा काय जाणणार. सर्व तीर्थांची पुण्याई स्नानदानामुळे मिळणाऱ्या पुण्यापेक्षा ज्ञान मिळाले म्हणजे मिळणारे पुण्य कोटीपट श्रेष्ठ आहे. म्हणून आत्मज्ञान हे गहनाहून गहन आहे, त्याचं लक्षण सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेशनाम समासचतुर्थ समाप्त. दशक पाचवा, बहुधा ज्ञान. जय जय रघुवीर समर्थ. जोपर्यंत प्रांजळ ज्ञान मिळत नाही तोपर्यंत सगळं काही निष्फळ आहे. ज्ञानावाचून तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणताना भ्रम वाटतो, त्याचे लक्षण काय असेल म्हणून त्याची माहिती आता सांगतो. भूत, भविष्य, वर्तमान याला स्पष्ट समजते, त्याला ज्ञान म्हणतात, पण ते खरं ज्ञान नाही. पुष्कळ विद्यापठन केली, संगीतशास्त्र ज्ञान, रागज्ञान, वैदकशास्त्र, वेदाध्ययन केले, हेही ज्ञान नव्हे. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना श्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना वाहनांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा, नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. अशा प्रकारे ज्ञान म्हणजे काय नाही ते समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. पुढील लक्षणे पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व दुःखांचं मूळ देहबुद्धी आहे. परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नाही हे जाणणं महत्त्वाचं आहे. एखाद्या पाऊलवाटेनं जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्याच मार्गाला लागलो तर त्या पुढचा सगळा व्यवहार चुकत जाणार. एखादं गणित सोडवताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्या पुढचं सगळं गणित चुकत जातं. किंवा एखाद्या रोगाचं निदान जर बरोबर झालं नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते. त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचं आकलन जर बरोबर झालं नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणं फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावं, नेहमी आनंदात राहावं असं सर्वांनाच वाटतं. हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावं, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावं असंही आपल्याला वाटतं. खरं म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही. जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपानं असल्यानं आपल्यालाही तसं राहणं साहजिकच आवडतं. पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढचे सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या परसातलं झाड पडल्यावर तो माझं झाड पडलं असं म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचं शरीर पडलं असं आपण म्हणत नाही, तो मेला असं म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही आहे की आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझा समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक. नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांची जोपासना करतो ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबवता ते नेतील तिकडं त्यांच्या पाठीमागं जाणं आणि त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणं ही तिसरी चूक. अशा रीतीनं चुकानी चुका वाढत जाऊन आयुष्याचं गणित मग साफ चुकतं. एखादं झाड तोडायचं असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंदा तोडतात. तसं नीतीधर्मानं वागणं म्हणजे देहाला लागलेल्या विकाराच्या फांद्या तोडण्यासारखं आहे. दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची. सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असं म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशानं लाभत असेल तर त्याच्या नामानंच. या नामाच्या सहवासात राहिल्यानं देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहानं मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल. पुढं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल. मी कोणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचं आहे या गोड भावनेत आनंदात रहा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज आणि सिंधींच्या यशाचे रहस्य. ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर नमस्कार सर, आज देखील तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: तर सांगायची गोष्ट म्हणजे मी मागे कॅसेटच्या व्यवसायात होतो 82-83 मध्ये. त्या दरम्यान मी अमरावतीला गेलो होतो. अमरावतीहून यवतमाळला गेलो आणि यवतमाळला जेव्हा पोहोचलो तर यवतमाळ आपल्या सिन्नरसारखं खूप छोटं गाव आहे, तेव्हा तर छोटंच होतं. तर त्या यवतमाळमध्ये बाहेर पडल्यानंतर मला सहज वाटलं की आपण जरा दाढी करावी, म्हणून मी बाहेर पडल्यावरती स्टँडच्या समोर एक टपरीवाजा दुकान होतं, ते गावही छोटंच होतं आणि ही 83-40 वर्षापूर्वीचा जमाना आहे, तेव्हा काही असं एअर कंडिशन सलून बिलून काही छोट्या गावात असणंच शक्य नाही. तर मी त्या दुकानात घुसलो आणि असा हात केला दाढीला, हात लावला, म्हटलं दाढी करायची, हा बटो बटो. तर बसलो मी, बॅग ठेवली तिकडे पायाशी आणि सुरू झालं माझं काम. तोंडाला त्यांनी फेस आणला, त्यावेळेला मागे समोर आरशात बघितलं तर पाठीमागच्या भिंतीला देवाची तस्बीर जी लावलेली असते तिथे शंकराची आणि शेजारी भगवान झुलेलालची दिसली. तर झुलेलालची दिसल्यावर मी त्या सलूनवाल्या कारागिराला पटकन विचारलं सिंधीमध्ये, तू सिंधी आहेस का? तर त्याला तेवढं कळलं की हा सिंधीबद्दल काहीतरी बोलतोय. तर त्याने मला बोर्ड दाखवलं असं दुकानाच्या बाहेर, म्हणून मी पाहिलं तर तिथे स्वच्छ इस्त्रीचे कपडे नीळ घातलेले खुर्चीत बसलेला जो माणूस होता तो सिंधी होता आणि ते कपड्यावरनं आणि कळलं मला त्या सिंधी आहे म्हणून. दाढी झाली वगैरे, मी उतरलो त्या कारागिराने त्या माणसाकडेच पैसे द्या सांगितले, त्यावेळेचा जो काही रेट असेल त्याने. मी द्यायला लागलो तर मी त्याला विचारला, सिंधी हो? सिंधीत विचारलं, हां म्हणे अभी सिंधी म्हटलं, बेटो बेटो बेटो. लगेच बसायला लावलं, खुर्ची दिली, या छोकरा खुर्ची दिली आणि बसवलं, कोण तुम्ही, काय, कसले, कसे वगैरे बोलायला सुरुवात झाली. तर म्हटलं, यार सिंधी माणूस मी आतपर्यंत न्हावी तर सिंधी बघितला नव्हता, म्हणे मी कुठे न्हावी आहे? म्हटलं मग मी सिंधी माणसाला काय, दोन पैसे मिळेल तो धंदा करायचा. म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे मी आधी जनरल स्टोअर्स काढायच्या हिशोबाने इथे सुरुवातीला विचार केला, पण बस स्टँडच्या समोर काही जनरल स्टोअर हे छोटंसं गाव आहे, इथे काही म्हणे चाले ना. मग म्हणे मला स्वतःला म्हणे एकदा दाढी करायची होती, तर इकडे तिकडे पाहिलं तर बस स्टँडच्या अवती होती सलूनच नाही. एकदम माझी ट्यूब पेटली की ते आपण सलून काढावं, बाहेरगावची माणसं येतात जातात आणि या गावातल्या प्रत्येक माणसाला बसस्टँडला तर यावंच लागतं आणि गाव छोटं आहे. मी सर्वे केला किती सलून आहेत, तर बरेचसे नावी लोकांच्या घरी बिरी जाऊन जमिनीवर बसून दाढ्या करतात, खुर्चीवाला सलून नाही आहे. मग म्हणे मी विचार केला, बघू म्हणे टाकू आपण सलून. म्हणून त्यांनी सलून अवतीभोवतीच्या आणखीन छोट्या खेडेगावांमध्ये चौकशा केल्या, कारागिरांना काय महिन्याचा पगार असतो, का कसं असतं, काय असतं वगैरे, आणि ते करून त्यांनी दोन हुशार स्मार्ट कारागीर शोधून काढले आणि त्यांना सांगितलं, तुमको मी सेट बनवतो. तर म्हणे म्हणजे काय? तर म्हणे तुला जर का म्हणे बस स्टँडच्या समोर स्वतःचं सलून काढायचं असेल तर अहो म्हणे माझ्याकडे काय चेष्टा करता, मी गरीब माणूस, माझ्याकडे कुठे म्हणे बस स्टँडच्या समोर दुकान टाकायला पैसे. म्हणे तीच आयडिया सांगतो तुला, आपण तिथे पार्टनरशिपमध्ये दुकान टाकू, दुकान माझं, खुर्ची माझी, वाटी वस्त्रा सगळं मी घेऊन देतो साहित्य, तू फक्त यायचं सकाळच्या वेळेला 7-7:30 जी ठरलेली वेळ आहे त्या वेळेला, वेळेला दिवसभर दाढ्या कटिंग करायच्या आणि जे पैसे जमतील संध्याकाळी निम्मे पैसे घेऊन जायचे तुझ्या दुकानात, तू पैसे घरीत घेऊन गेला असताना. मग तसंच ते तुझंच दुकान आहे, माझं थोडी दुकान आहे. तू कारागीर, तू दिवसभर मेहनत करणार, कमावणार. आणि ह्या माणसाने एक सोडून दोन खुर्च्या टाकल्या आणि दोन्ही खुर्च्यांवरती पहिल्या दिवसापासून त्या तरुणांना जेव्हा आजूबाजूला कुठे जिथे काम करत होते त्यापेक्षा 2 रुपये जास्ती मिळायला लागले. बरं दिवसभर हा चहा बिया मागवायचा जेव्हा 4-5 वेळा तेव्हा यांचा चहा बिया पाहायचा, म्हणजे त्यांना खर्च काहीच नाही, फक्त इनकमिंग होतं, आउटगोईंग त्या लोकांना काही नाही, संध्याकाळी पैसे घेऊन जायचे. मग त्यांना त्यांनी व्यवस्थित ते केलं. त्या दरम्यान 2-4 वेळेला असं झालं की त्याच्याकडे कोणी सायकलच्या चौकशा करायला लागलं, सायकल रिपेअरिंग वाला हे किंवा इधर असं तसं. या हुशार माणसाने एक सायकल रिपेअरिंगचा कारागीर शोधला आणि तो कारागीर शोधून त्याला म्हणे तुला किती पैसे पाहिजे, त्याशी पगार ठरवला आणि पदरचे पैसे देऊन त्याला 3-4 महिने सांभाळला, जरी रिपेअरिंगची कामं नाही आली तरी सुद्धा. नंतर पंक्चर हवा भरायला आला माणूस तर सुरुवातीला हवा फुकट काय एकदा 150-200 रुपयाचा पंप घेतला त्यामुळे मग लोक कोणी 5-10 पैसे घेणारा दुसरा पंपवाला असेल त्याच्याकडे न जाता इथे फुकट हवा भरून मिळते म्हणून याच्याकडे यायला लागले आणि सगळे त्याला शेट शेट करून रामराम करायला लागले. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण सायकल भाडेने द्यायचं सुरुवात करावी. त्या संध्याकाळी ती टपरी बंद करताना त्या तिथे त्या खुर्च्यांच्या बाजूचा त्या बाकापाशी 2-3 सायकली बसतील एवढी जागा होती. त्यांनी 3 सेकंड हँड सायकल आणल्या आणि तेव्हाच्या रेटने 80 सालच्या 8-8 रुपये तास या दराने काहीतरी सायकली सुरू केल्या. त्या सायकली भाडेने जायला लागल्यावर त्याच्या लक्षात आल्यावर परत त्या सेकंड हँड सायकली विकून टाकल्या आणि कोऱ्या टनचं 4 सायकली घेतल्या.
2: बर,
1: मग त्या कोऱ्या सायकली उद्या जर का दुकान रात्रीतून फोडलं बसस्टँडजवळचं गेल्या तर घेता काय म्हणून त्यांनी जवळच्या 1-2 शिंद्यांची पण दुकानं होती, गुजरातींची दुकानं होती, कापड दुकानं, साड्यांची दुकानं, त्यांच्याकडे चौकशी केली तुमच्याकडे सेल्समन कुठून येतात आणि बसस्टँडवरती काही सेल्समन दिसायचे त्याला जाता येताना. तर त्या सेल्समन लोकांना पटवलं की म्हणे तुला बसचं भाडं एवढं लागतं, त्याच्यापेक्षा 5-4 किलोमीटरवर राहतोस, जवान आहे, सायकलवर जा, सायकलवर ये. अहो म्हणे माझ्याकडे कुठे गरीबाकडे सायकल आहे, आम्हाला कुठे सायकल एवढे 1000-1500 रुपये सायकल नाही घ्यायची म्हणे. मग मला 1 रुपया रोज रात्रीचं भाडं द्यायचं फक्त, माझी सायकल घेऊन जायची रात्री दुकान बंद झाल्यावर आणि सकाळी सायकल माझ्या दारात लावून जायची.
2: बर,
1: तुझ्या शेटला सांगून दे याला 30 रुपये महिना भाडं द्या म्हणून, तुझा शेट मला पगार देईल, म्हणजे आणि दिलं नाही दिलं भानगड नाही, शेटने कापून घ्यायचं. आणि झालं तो म्हणे माझ्या 4 भाड्याच्या सायकली दिवसाही भाड्याचे पैसे मिळत होते. सायकली दारात उभे असल्यामुळे आणि कारागीर बाहेर बसल्यामुळे काही रिपेरिंगची पंक्चरची ही ती कामं मिळत होती. आणि आज त्या सायकलच्या भाड्यावरती माझं घर खर्च परस्पर चालतोय आणि मी आता पुढे मागे लवकरात लवकर समोर एखादं काही बिल्डिंगचं काम सुरू झालं की तिथे स्वतःचं सलूनचं दुकान मोठं चालू करेन भरीतलं शहरात जसं असतं तसं. म्हणजे जो माणूस जनरल स्टोअर्स टाकायचा विचार करत होता ते टाकता टाकता त्याला सलूनची आयडिया सुचली, सलूनवरून तो सायकलवरती गेला, सायकल दुकान सुरू केलं आणि इस्त्रीचे कपडे घालून बसत होता, हाताला मळणे पायाला मळणे, दाढी करणारा दाढी करतो, सायकलवाला सायकल रिपेअर करतो आणि याला सगळे शेट म्हणतात.
2: क्या बात आहे, खूपच छान, भरपूर काही शिकण्यासारखं होतं याच्यातून की तुम्ही एका गोष्टीवरती संतुष्ट न राहता त्याच्यातून अजून काय करता येईल, समाजातली गरज ओळखून किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये अजून आपल्याला स्वतःची प्रगती कशा पद्धतीने करून घेता येईल, हे खूप छान हा धडा आजच्या ह्या कथेतून आम्हाला मिळाला. आणि तुम्ही ज्या काळातलं वर्णन करताय ना, खरं तर तो काळ सुद्धा आम्ही न पाहिलेला असा काळ आहे, त्यामुळे त्या काळातल्या पैशाचे हिशोब असतील किंवा त्या काळातल्या रुपयाची किंमत असेल हे सगळं आम्हाला या सगळ्या किस्स्यांमधून ऐकायला मिळतं. आणि पूर्वीचा सगळा काळ ह्या आपल्या 4 भिंतींमध्ये खऱ्या अर्थाने जिवंत करता असंच मी म्हणेन. आणि आज सुद्धा तुम्ही खूप छान किस्सा आम्हाला सांगितला, तुम्ही नेहमीप्रमाणे वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

0: मंडळी दुग्धामृत या आपल्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज सुद्धा नवीन प्रश्नांची जंत्री घेऊन मी आपल्या सगळ्यांसमोर हजर झालेली आहेत आणि नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबरच माझ्या शंकांचं निरसन करण्यासाठी, माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू
0: डॉक्टर. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला यावेळी प्रश्न असा विचारायचा आहे की गरोदरपण किंवा मातृत्व हा खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय सुखावणारा असा एक काळ असतो. म्हणजे याच्यामध्ये कोड कौतुकही त्या मुलीचं होत असतं, त्या स्त्रीचं होत असतं, त्याचबरोबर तिला काय हवं नको याची काळजी घेतली जाते. पण त्याचबरोबर हे सगळं असताना सुद्धा आणखीन या ठिकाणी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आईने स्वतः काय काळजी घेतली पाहिजे, आपण काय सांगाल?
1: हा तर तू अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की प्रेग्नन्सीमध्ये मातांनी काय तयारी करावी. खूपदा कसं होतं की प्रेग्नन्सी आहे म्हटल्यानंतर आधीच्या रिएक्शन्स अशा असतात की कशाला प्रेग्नंट राहिले, इतक्यात नको होतं, अजून मी प्रिपेअर्डच नाहीये. किंवा दुसऱ्यांच्या रिएक्शन्स असतात की एवढ्या लवकर काय झाली होती, थोडं एन्जॉय करायचं होतं लाईफ. किंवा काही वेळेला आमचं अजून घर झालं नाही, आमचं अजून एवढा सेव्हिंग बॅलन्स नाहीये, अशा पण हल्ली रिएक्शन्स येतात. तर ह्या रिएक्शन्स पासूनच गोष्टींना सुरुवात होते. तर पहिली गोष्ट, जर तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे, ते बाळ वाढवायचं आहे, तर आनंदाने त्याचं स्वागत करा. मातेच्या मनातल्या प्रत्येक सूक्ष्म भावनेच्या बरोबर तिच्या ब्रेनमधून हॉर्मोन्स येत असतात, तेव्हा ती जेवढे निगेटिव्ह विचार करेल तेवढे स्ट्रेस हॉर्मोन्स तिच्या ब्रेनमधून येणार आणि मग त्या स्ट्रेस हॉर्मोन्समुळे तिच्यावर आणि पर्यायाने तिच्या बाळावरती त्याचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम होणार. त्यामुळं बाळाला वेलकम करा. तुम्ही जर प्रेग्नन्सी ठेवली आहे किंवा ऍक्सिडेंटली राहिली आहे पण तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे, तर बी हॅपी अबाउट इट. आणि त्या बाळाला तुम्ही येण्याबद्दल आनंदाने स्वागत करा. त्या बाळाचं या जगामध्ये आनंदाने स्वागत करा हा पहिला भाग आहे. म्हणजे हे नुसतं मी स्पिरिच्युअल किंवा असं काहीतरी सांगते, जुने लोक म्हणतात म्हणून सांगते असं नाही, तर याला हा सायंटिफिक बेस आहे की आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स असतात आणि हॅपी हॉर्मोन्स असतात. हॉर्मोन्स असंख्य आहेत पण अतिशय सोप्या शब्दामध्ये सगळ्यांना समजावं म्हणून मी दोनच शब्द वापरते की स्ट्रेस हॉर्मोन्स आणि हॅपी हॉर्मोन्स. तर तुम्ही जेवढे नकारात्मक विचार कराल तेवढे तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढणार आणि स्ट्रेस हॉर्मोन्स वाढले की त्याच्याबरोबरच शरीरामध्ये बदल होत असतात. ॲड्रेनालिन, कॉर्टिसॉल यासारखे हॉर्मोन्स हे आपल्याला टेन्शन देतात, बीपी वाढवतात, शुगर वाढवतात आणि हार्टरेट वाढवतात आणि मग पूर्ण रक्तप्रवाह आपला वेगळ्या पद्धतीनं चालायला लागला. अर्थातच बाळाला पण त्याचा त्रास होणार. बाळ तयार होते तुमच्या पोटामध्ये आणि त्यावेळेला त्याच्यावर पण ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा जर भडीमार झाला तर त्याची सुद्धा वाढ कशी होईल तुम्ही बघा. मग अशा वेळेला म्हणजे बाळाचं वजन कमी वाढतं किंवा बाळाला काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, अशा पद्धतीचं प्रिमॅच्युअर बाळ जन्माला येतं, अशा काही गोष्टी होऊ शकतात. तेव्हा पहिली गोष्ट, तुमची मानसिक अवस्था खूप आनंदी असली पाहिजे. आणि हे नुसतं मातेसाठी नाही बरं का, तर माता आनंदित राहील याचा आजूबाजूच्या पण लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणजे तिच्यावरती ज्या जबाबदाऱ्या असतील त्या शेअर केल्या गेल्या पाहिजेत, कामं एक्सचेंज केली गेली पाहिजेत की एकच गोष्ट करण्यापेक्षा एक्सचेंज करावं. अर्थातच मातेने जड उचलायचं नाही किंवा धावपळ करायची नाही, जोरात चालायचं नाही, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक आहेतच. पण जर का तिने हालचाल करत राहिलं, तिने काम करत राहिलं, तर नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी व्हायला जास्त मदत होते. त्यामुळे तिने नुसतं बसून राहायचं नाही, काम करायचं, पण कुठलंही जड उचलायचं नाही किंवा कुठलंही टेन्शन येणारं काम नाही करायचं किंवा सगळ्यांनी घरामध्ये कटकट न करता आनंदाने करायचं. की प्रत्येकाने हा ऍटिट्यूड ठेवायचा की आय ऍक्सेप्ट यू ऍज यू आर, की तू हे केलं नाही, तू असाच आहेस, की तू हे केलं नाही, तू तशीच आहेस, या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला आपण भांड्याला भांड लागणं म्हणतो, तर त्या गोष्टी जर का या प्रेग्नन्सीच्या कालावधीत थांबवल्या आणि ठीक आहे माणूस आहे चूक होते असं करून त्या समजून घेतल्या, त्या चुकांना दुर्लक्ष केलं आणि माणसांच्या अवगुणांवर प्रेम केलं, तर नक्कीच ही प्रेग्नन्सी आनंदाने तुम्हाला पार पाडता येईल.
0: वा, नक्कीच खूप छान मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच सगळ्याच प्रश्नांच्या माध्यमातून मॅडम आपण करत आहात. पण आता या ठिकाणी मला थोडंसं असं विचारायला आपल्याला नक्कीच आवडेल की म्हणजे थोडं आउट ऑफ द ट्रॅक होईल हे, पण गुणांवर प्रेम करणं असं तुम्हाला म्हणायचं होतं का याच्यामध्ये, आपण काय मार्गदर्शन कराल?
1: नाही, मला अवगुणांवर प्रेम करा असंच सांगायचं होतं. तुम्ही गुण पाहूनच एकमेकांशी लग्न केलंय ना, पण आता एकदा लग्न झाल्यानंतर एकमेकांचे अवगुण दिसायला लागतात. त्यात प्रेग्नन्सी सुरू झाल्यानंतर मातेची चिडचिड, मग तिच्याकडून काम झालं नाही म्हणून घरातल्यांची चिडचिड, वेळेवर मिळालं नाही म्हणून पतिराजांची चिडचिड, हे जे काही सत्र होतं ना, तर ह्या सगळ्या चुका तू मुद्दाम केलंस, तू अशीच आहेस किंवा तू तसाच आहेस, या सगळ्यातून बाहेर पडून की ठीक आहे ना माणूस आहे, मी तुला गुणांच्या बरोबर अवगुणांसकट ऍक्सेप्ट करतो किंवा करते, असा जर ऍटिट्यूड ठेवला आणि त्या गुणांच्या बरोबर त्या चुकांवर त्या अवगुणांवर पण प्रेम केलं, तर मला वाटतं ही मानसिकता सोपी जाईल, घरामध्ये सगळं सुसह्य होईल आणि मातेला मानसिक अवस्था आनंदी ठेवायला सोपं जाईल. आणि फक्त माता आनंदी राहून उपयोगाचं नाही ना, त्या बाळावर जे गर्भसंस्कार होत असतात तर त्याच्या भोवतीचं अख्खं वातावरण आनंदी असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या बाळाचे आजी आजोबा काका काकू जे पण घरात आहेत ते भांडत नाहीयेत, ते प्रेमाने बोलतायत, ते चिडत नाहीयेत, असं त्याला अगदी गर्भात असताना सुद्धा जर पाहायला मिळालं आणि जन्मानंतर सुद्धा त्याला नंतर तेच पाहायला मिळालं की त्याला कटकटी पाहायलाच नाही मिळाल्या, त्याला वाकडं कुचकं बोलणं बघायलाच नाही मिळालं, त्याला सार्कॅझम आयुष्यात माहितीच नाही आणि त्याला फक्त प्रेमच माहितीये, तर पुढे काही प्रॉब्लेमच राहणार नाही ना. हा सगळा जो काही स्ट्रेसमुळे प्रॉब्लेम येतो तो ना प्रेग्नन्सीत राहील, ना डिलिव्हरी नंतर राहील, ना त्या बाळाच्या आयुष्यात राहील. त्यामुळं फक्त एक आनंदी प्रेममय वातावरण जर सगळ्यांनी मेंटेन केलं, सगळ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून जर सगळ्यांनी आनंदी वातावरण ठेवलं तर नथिंग लाईक दॅट.
0: नक्की नक्की, खरं तर आहे तसं जे आहे ते सुरळीतपणे चालू ठेवणं हे खरं तर प्रत्येकाचं कर्तव्य असतं, जेणेकरून त्या मातेला आणि येणाऱ्या त्या भावी जीवाला किंवा त्या बाळाला सुद्धा छान पद्धतीनं सगळ्यांनी त्याचं स्वागत करावं. हे जे तुम्ही सांगितलं ते खरोखर खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये सगळेच मुद्दे आपण बऱ्यापैकी कव्हर केले आणि म्हणूनच मला आता पुढे आपल्याला असं विचारायचं ते म्हणजे की प्रेग्नन्सीत मानसिकतेबद्दल तुम्ही बोललात की आनंदी राहायला हवं, सगळ्या कुटुंबांनी सुद्धा आनंदी राहायला हवं, म्हणजे केवळ त्या स्त्रीनं नाही तर तिच्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्या सगळ्यांनी घरातलं एक वातावरण सुद्धा छान ठेवायला हवं. म्हणजे आईने तर आनंदी राहायला हवंच पण त्याचबरोबर घरात सुद्धा कटकटी नको किंवा वाद नको, चिडचिड नको, एकंदरच सगळं छान सुरळीतपणे पार पडणं किंवा रोजचा आपला दिनक्रम शांतपणे सुसह्यपणे चालू ठेवणं हे त्याच्यात तुम्ही प्रकर्षाने सांगितलं. पण आता याच्याच बरोबर आणखीन काही दुसरी किंवा वेगळ्या प्रकारची तयारी करायची असते का, आपण काय सांगाल?
1: खरंय, मानसिकता आनंदी असली पाहिजे पण त्याच्याच बरोबर प्रॅक्टिकल गोष्टींचाही विचार केला पाहिजे की घरात पाहुणा येणार आहे तर त्याचं स्वागत कसं करायचं, त्याच्यासाठी काय करायचं, त्याला कुठे झोपवायचं, त्याची तयारी काय करायची, आईने कुठले कपडे घालायचे, घरात सगळ्यांनी काय करायचं, कोणी काय काय जबाबदारी घ्यायची, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय झाला पाहिजे. बाळाला कुठलं फीड द्यायचं, कसं द्यायचं, मग स्तनपान देण्याचं एकदा ठरलं तर मग तिला स्तनपानासाठी सपोर्ट कसा करायचा, स्तनपान यशस्वीरित्या चालू राहण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे आणि मग त्या स्तनपानाला पोषक असं वातावरण म्हणजे काय करायचं, तिने कुठले कपडे घालायचे, तिने कुठला आहार घ्यायचा, या सर्व गोष्टींची चर्चा घरामध्ये मोकळेपणाने झाली पाहिजे. आपल्या लोकांमध्ये कसं असतं की या गोष्टी बोलायच्या कशा, थोडासा संकोच असतो त्यामुळे बऱ्याच वेळेला मोकळेपणाने चर्चा होत नाही. आता तरी बऱ्यापैकी सगळं मोकळं झालेलं आहे, म्हणजे खूप वेळेला माझ्याकडे तर सासूसुरांच्याच जोड्या येतात आणि ओळखू सुद्धा येत नाही की त्या सासूबाई आहेत, त्या अगदी आई आणि मुलगी वाटतात. त्यामुळे आता खूप मोकळं वातावरण आहे पण यापेक्षा जास्त मोकळेपणा प्रेग्नन्सीपासून जर असेल बाळ झाल्यावर सगळे खुलतात, मोकळे होतात, एकमेकांशी ओपन अप होतात, पण बाळ येण्याच्या आधीच हे जर का सगळं मोकळं वातावरण असेल आणि ही चर्चा झाली तर ते खूप सोपं जाईल. तर आपण बघतच राहणार आहोत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
0: नक्की नक्की, खूप छान मार्गदर्शन मॅडम आपण केलं. आणि खरोखर जसा गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आनंददायी असतो किंवा येणाऱ्या नवीन जीवाची चाहूल तिला असते, त्याचबरोबर घरातले सगळेजण आनंदी झालेले असतात, पण हा केवळ आनंद व्यक्त करून उपयोगाचं नाही आहे, तर त्याचबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्या मुलीची मानसिकता जपणं, त्याचबरोबर घरामध्ये स्वतः आपण वावरताना इतरांनी सुद्धा काळजी घेणं, आपल्या विचारातनं आचारातनं एक योग्य व्यक्तिमत्व निर्माण करणं किंवा घरात शांतता ठेवणं, एकंदरच आनंदी वातावरण किंवा किमान सुसह्य असं वातावरण जर त्या स्त्रीला मिळालं तर नक्कीच ती स्त्री त्या बाळाला अतिशय छान वातावरणात जन्माला घालू शकते किंवा तिच्या पोटी येणारं बाळ एक छान वातावरणात जन्माला येऊ शकतं असंच इथं आपण म्हणू शकतो. आणि आजच्या या भागातनं सुद्धा तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि नेहमीप्रमाणेच हा भाग सुद्धा खूप उद्बोधक ठरला. सगळ्याच श्रोत्यांना आपला कार्यक्रम आवडतोय त्याची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते. आणि आता मात्र वेळ झालेली इथे थांबण्याची. पुढच्या भागात आणखीन काही प्रश्नांसह मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहेच, त्याच्यामुळे आता मात्र निरोप घेऊया. भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी.
1: थँक्यू.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत भुलाबाई. यादवराया रणी रुसून बैसली कैसी. किती वर्षांनी हे गाणे म्हणते, त्याचे कारणही तसंच आहे. जवळजवळ 25 वर्षांनी माझे भुलाबाईचे गाणे म्हणायला येणारी एक मैत्रीण भेटली. वयानुसार थोडे बदल सोडले तर बोलण्याची ढब, हसण्याची पद्धत, चेहरेपट्टी सगळं काही तेच. तेव्हा ते प्रदर्शन पाहणं राहिलं बाजूला. आमच्या उभ्यानेच 1 ते 1.5 तास गप्पा झाल्या, नंबर शेअर करून झाला आणि काल फोन पण झाला. तेव्हा आमची भुलाबाई, टिपऱ्या, सगळ्या गोष्टींना इतका उजाळा मिळाला. खिरापत ओळखली नाही की जग जिंकण्याचा आनंद आठवला. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधानी होतो आणि आता समाधान सापडावे लागते. आई, भुलाबाई म्हणजे काय ग? अगं, आमच्या लहानपणी आम्ही मांडायचो भुलाबाई. त्याच्या टिपऱ्या वाजवून गाणे म्हणायचे आणि खिरापत ओळखायची. असा भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत आम्हा मुलींचा संध्याकाळचा 2 तासाचा कार्यक्रम असायचा. रोज एकमेकींकडे जाऊन गाणे म्हणायचे, वेगवेगळ्या खिरापती ओळखायच्या, त्या खायच्या. तुम्हाला अभ्यास वगैरे काही नव्हतं का गाई? 2 तास बाहेर राहायच्या तर आजी आजोबा रागवत नव्हते का? आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते, त्यामुळे आम्ही शाळेतून घरी आल्यावर भुलाबाईचे गाणे, शुभंकर होती, पाढे हे सगळे म्हणत, त्यामुळे वेळ पण जायचा आणि अभ्यासही व्हायचा. मग आत्ता का नाही भुलाबाई मांडत? भुलाबाई म्हणजे कोणता देव, काय असतं ते नीट सांग ना ग जरा. पूर्वी फार लवकर लग्न होत मुलींची, तेव्हा त्यांना काहीतरी करमणूक म्हणून असे खेळ खेळत. या भुलाबाईची गोष्ट अशी आहे की एकदा शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत बसले होते. त्यात शिवशंकर हारले आणि त्यांना पार्वतीने चिडवले, तर शिवशंकर चिडून लांब जंगलात निघून गेले. मग पार्वती भिल्लिणीचा वेश घेऊन त्यांना जंगलात शोधायला गेली. तेच हे भुलाबाई भुलोजी. मग भुलाबाई आणि भुलोजी भुलाबाईच्या माहेरी येतात आणि घरी माहेरपणाला आलेली लेक, जावई यांचे कोड कौतुक करायला घरातले सगळे उत्साहाने आनंदाने भारावून जातात. ही परंपरा विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमधली आहे. नवीन येणाऱ्या धान्याच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो अशी प्रथा आहे. मग कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून भुलाबाई भुलोजीची मूर्ती चंद्रप्रकाशात पाटावर मांडायची. त्यांना विविध पदार्थ, तिखट, गोड, आंबट सगळेच, खास करून आटवलेले दूध असे नैवेद्य दाखवून त्या पाट्याभोवती फेर धरून नाचले जाते. पण आता ही प्रथा फार कमी प्रमाणात दिसते. यात म्हटले जाणारे गाणे म्हणजे बाईला मन मोकळे करण्याची जागा, सासरच्या लोकांची गंमत करण्याची जागा आणि माहेरचे कौतुक करण्याची जागा, असे मैत्रिणींचे हितगुज यात मांडले जायचे. बऱ्याच ठिकाणी भोंडला केला जातो. पाट्यावर हत्ती काढून तो जलाचे, लक्ष्मीचे प्रतीक म्हणून काढला जाणारा हत्ती, त्याच्याभोवती फेर धरून गाणे गायली जातात, जी बरीचशी भुलाबाई आणि भोंडला यांची सारखी पण असतात. थोडक्यात काय तर मनावरची मळब, सतत कामातून मनावर आलेला ताण, कष्ट याचे फळ नवीन आलेले धान्य, त्याचे स्वागत आनंदाने जल्लोषाने करण्याचा कार्यक्रम. पण आता सगळेच कसे बदलले, त्यामुळे ती खिरापत ओळखण्याची मज्जा पण कुठेतरी विरून गेली. ए आई, आम्ही पण मांडू का ग भुलाबाई? आम्हाला पण तुमच्या लहानपणीसारखी मज्जा करू दे ना. एकमेकांकडे जाऊ, खिरापत ओळखू, मज्जा येईल ना? अरे वा, नक्की चालेल ना. आणि तुला सांगू का, मला पण सगळे गाणे अजूनही पाठ आहेत बरं का. आपण खरंच मांडूया भुलाबाई, मज्जा करूया. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम.
पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार वा श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आज पण आहेत कविता गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज तुम्ही तर म्हणजे फार छान मौका साधला आहे असं म्हणता येईल.
1: म्हणजे काय,
0: आज पितृपक्षामध्ये आपण गप्पा मारणार आहोत आणि तुम्ही बरोबर आणलेले आहेत गुरुजींना, त्यांची ओळख करून द्या आपल्या श्रोत्यांना.
1: नमस्कार श्रोते हो, पितृपक्ष चालू आहे आणि म्हणून असा विचार केला की नक्की श्राद्ध म्हणजे काय असतं किंवा श्राद्धाचा विधी काय असतो, ते का करायला पाहिजे, ते केलंच पाहिजे का, कारण हल्ली त्याच्यामध्ये इतके फाटे फुटलेत की श्राद्ध करणं म्हणजे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं किंवा त्याच्यामध्ये मतप्रवाह खूप आलेले आहेत. म्हणून असा विचार केला की, आणि माझंही ज्ञान त्या बाबतीत थोडं तोकडंच आहे हरिभाऊ, म्हणून मी आज खास गुरुजींनाच घेऊन आली आहे की त्यांच्याकडून आपण आपलं सगळं शंका समाधान करून घेऊ. तर श्रोते हो, आपल्याबरोबर आहेत श्री योगेश शास्त्री.

0: श्रद्धया क्रियते कर्म। तर आपल्या दिवंगत पितरांना उद्देशून आपण श्राद्ध करावं असं शास्त्र सांगतं। जसे देव असतात तसेच पितर देखील असतात, आणि ज्याप्रमाणे देव आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करतात त्याचप्रमाणे पितर देखील आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करत असतात। ज्याप्रमाणे भौतिक गोष्टींचा आपल्याला लाभ कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, जसं की घर, दार, जमीन, जुमला, पैसा, अडका, वाहन, या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये, गृहस्थ आश्रमामध्ये आवश्यक असतात। या आपण एकत्र करत असतो, गोळा करत असतो, आणि या गोष्टींच्या संकलन करण्यामध्ये आपण कायम व्यतीत असतो। तर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते। गृहस्थ धर्म सांगितलंय, महाराजांनी सुद्धा सांगितलंय, आधी संसार करावा नटका असं सांगितलेलं आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे। तर याचप्रमाणे जशा या भौतिक गोष्टींचा लाभ आपल्याला कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, तसंच पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला पण काही गोष्टी प्राप्त होतात ज्या पितरांच्या अखत्यारमध्ये येतात। जसं की आपलं गोत्र वाढणं, की आपल्या गोत्रामध्ये नवीन बालकांचा जन्म होणं, त्या बालकांच्या जन्मकुंडलीमध्ये कुठले तरी चांगले ग्रहयोग येणं, जेणेकरून त्याचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध होईल। अन्यथा ते होत नाही, तो साधारण राहतो नाही, तर मग साधारण योग असतील तर। दुसरं, आपलं दातृत्व वाढावं। आपलं दातृत्व केव्हा वाढू शकतं? जेव्हा आपण संपन्न आहोत तेव्हाच आपण दातृत्व करू शकतो। कोणी अंगातला शर्ट काढून देऊ नाही शकत, जो जास्तीचा शर्ट आहे तो दुसऱ्याला देऊ शकतो, बरोबर की नाही? असं दातृत्व आपलं वाढावं, आपल्याकडनं दान व्हावं। आता दान ही संकल्पना सुद्धा वैदिक आहे किंवा वेदाकडून आलेली आहे, त्यामुळे या वेदाशी संलग्न सगळ्या गोष्टी आहेत। संदर्भ जर द्यायचा झाला तर भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये 14 अध्यायामध्ये या सगळ्या श्राद्ध विषयाचं विश्लेषण सांगितलेलं आहे।
1: बरं, हा मी आता येता येताच मार्कंडेय पुराण सहज चाळत होते, तर त्याच्यामध्ये पण श्राद्धाचा विधी
0: आलेला आहे। हो हो हो,
1: वाचला मी। पण हल्ली असा एक प्रवाह आहे ना की कशासाठी श्राद्ध करायचं, त्यापेक्षा जिवंत माणसांना तुम्ही जास्ती महत्व द्या, किंवा त्या न दिसणाऱ्या माणसांसाठी हे सगळं करणं आवश्यक आहे का, असा एक
0: विचार प्रवाह
1: आहे। तर तुम्हाला काय वाटतं?
0: आपल्याला वाटत असेल आपण इतरांना मदत करावी तर ती देखील करावी आणि श्राद्ध देखील करावं।
1: अच्छा, म्हणजे
0: दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे।
1: आपण काही संबंध
0: नाही, दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे आपण एकत्रीकरण करण्यापेक्षा दोन्ही गोष्टी कराव्या आणि दोन्ही स्वतंत्रपणे कराव्या, दोन्ही एकमेकांशी जोडायची आवश्यकता नाही तसं पाहिलं तर। हा, आता याच्यामध्ये श्राद्ध हा विषय आहे, हा आपल्या पितरांना उद्देशून आहे, तर ते आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्यांची आपण भक्ती केली पाहिजे, त्यांची अर्चना केली पाहिजे, आणि त्यांना काही फार गोष्टींची आवश्यकता नसते। फक्त माझं नाव तुम्ही स्मरण करा, माझ्या नावाने तुम्ही पाणी सोडा, किंवा माझ्या नावाने एखादा भाताचा पिंड किंवा कणकीचं पिंड तुम्ही ठेवा, त्याची पूजा करा माझ्या नावाने, किंवा आपलं काही तैलचित्र किंवा फोटो वगैरे असतो त्याची पूजा करा आणि माझं स्मरण करा। नुसत्या स्मरण मात्राने सुद्धा ते संतुष्ट होत असतात। आणि त्याच्यामध्ये मग अनेक विधी सांगितलेत वैदिक पद्धतीने श्राद्ध करण्याचा विधी आहे, तर्पण विधी आहे, पिंड प्रदान आहे, किंवा श्राद्धाचे पण अनेक प्रकार आहेत, जसं हिरण्य श्राद्ध आहे, आमश्राद्ध आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की माझं निदान स्मरण तर करा तुम्ही, त्याच्यात देखील ते संतुष्ट होत असतात।
1: पण मग एकाच पिढीचे स्मरण असतं की अजून त्याच्यामध्ये आपले पितर म्हणलं तर मग आपण काही पिढ्या पण मागे जातो?
0: बरोबर बरोबर। आता त्याच्यामध्ये असं आहे की आपल्यामध्ये जेव्हा हिंदू शास्त्राप्रमाणे, आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पार्वण विधीने श्राद्ध करण्याची विधी आहे। पार्वण म्हणजे काय? वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी, हे झालं पितृपार्वण। त्याच्यानंतर आईचे वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी, हे दुसरं पार्वण झालं। तिसरं, आपले समांतर जे आहेत, आपल्या समांतर आपले भाऊ बहीण, मुलगा किंवा पत्नी किंवा आपला जोडीदार, किंवा आपल्या वडिलांचे बहीण भाऊ, आईचे बहीण भाऊ, त्याच्यानंतर आपल्या पत्नीचे आई वडील म्हणजे सासू सासरे, हे तिसरं पार्वण सांगितलं आहे। त्याच्यानंतर चौथं पार्वण सांगितलं गुरुपार्वण। गुरुपार्वणामध्ये गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्परगुरु असं चार जणांचं पार्वण सांगितलं आहे। तर हे जे पार्वण आहेत हे आपल्याशी डायरेक्ट संबंधित असतात, म्हणजे एक प्रत्यक्ष संबंधित असतात।
1: म्हणजे एका श्राद्धामध्ये एवढ्या सगळ्यांना आपण पाणी देत असतो,
2: स्मरण करत
0: असतो, स्मरण करत असतो। आपण जे फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो, तर दिवंगत जे आहेत, तर हे जे लोक दिवंगत, आपण जे इंग्रजीत त्याला फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो, ते आपले मुख्य पहिले नातलग आहेत।
1: बरोबर।
0: तर यांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येत असतो।
1: बरोबर।
0: जसं की आता पितृपार्वण किंवा मातृपार्वण जर घेतलं आपण, तर पितृपार्वणामध्ये हे जे 12 लोक असतात, 6 लोक पितृपार्वणातले, 6 लोक मातृपार्वणातले, तर हे 12 लोक असतात, या 12 लोकांच्या अनुषंगाने आपला पृथ्वीवरती जन्म होत असतो, किंवा आपला जो देह धारण करतो आपण, पेशीतून पेशी जी उत्पन्न होतात, म्हणजे जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला आपण जीन्स असं म्हणतो, की माझ्या शरीरामध्ये यांचं रक्त आहे या पूर्वजांचं, किंवा यांच्या जीन्स

0: उत्पन्न माझी उत्पत्ती झालेली आहे, तर त्यांचं आपण काहीतरी देणं लागत असतं,
1: देणं लागतं.
0: तर हे जे 12 लोक असतात, या 12 लोकांशीच संलग्न आपला देह असतो. जसं की आपल्यातले मेरिट्स डिमेरिट्स, त्वचेचा रंग, केसांचा रंग किंवा डोळ्याचा रंग, दातांची ठेवण, आवाज किंवा यांची स्किल आपण पाहतो व्यवहारामध्ये, की एखादा चित्रकार असतो मग कळतं की त्याचे आजोबा कोणीतरी चित्रकार होते, त्यांचा गुण याच्यामध्ये आलाय. किंवा एखादा गायक असतो, त्या गायकाच्या पिढीमध्ये परत परत गायक उत्पन्न होतात, बरोबर की नाही. तर त्याचं कारण हे असतं की 12 लोकांच्या आशीर्वादाने आपण येथे देह धारण करत असतो. मुळात काय, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा आपल्या अध्यात्मानुसार किंवा दर्शनशास्त्रानुसार आत्मा, शरीर आणि देह हे वेगवेगळे गोष्टी आहेत, जे की पाश्चात्य संस्कृतीमध्ये तसं नाहीये, सगळ्याला ते एकच समजतात. ते थोडेसे अजून त्यांच्याकडे विचार अजून वाढण्याची गरज आहे. तर आपला विचार त्याच्या पुढे गेलेला आहे, आध्यात्मिक विचारिक शक्ती आपली अजून प्रगत आहे त्याच्यापेक्षा. व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर हे बरोबर आहे, आपण दुसऱ्याला मदत केलीच पाहिजे, पण त्याबरोबर आपण हे पण कर्म केलं पाहिजे. ज्या गोष्टीने जे होतं त्या गोष्टीने तेच होणार आहे. आता पितरांचे जर आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर आपण पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्याचं आप्तांचे किंवा जे जे ज्यांना गरज आहे अशा लोकांना मदत करतो आपण, त्यांचे जर आशीर्वाद पाहिजे असतील त्यांना कशी मदत केली पाहिजे.
1: थोडक्यात मला असं म्हणायचं होतं की लोकांचा आजकाल म्हणजे असा विचार प्रवाह आहे की त्याच्यापेक्षा देहदान करावं किंवा एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाऊन मदत करावी श्राद्ध करण्यापेक्षा.
0: नाही, श्राद्ध हा श्राद्ध न करता त्याचं फळ जर आपण त्याच्यातून मिळवणार असू तर ते मिळणं अशक्य आहे.
1: बरोबर.
0: हा,
1: एकत्रीकरण नाही करता,
0: एकत्रीकरण नाही करता. मग तुम्ही ठीक आहे, आता थोडं वेगळं सांगतो की हा जर तुम्हाला श्राद्ध हा एक भाग वेळा ठेवू आपण. आपण जे मल्टीप्लेक्समध्ये जाऊन शॉपिंग करतो किंवा आपण मल्टीप्लेक्समध्ये जाऊन वेगवेगळे चित्र पाहतो किंवा फॉरेन ट्रिप करतो, या टाळाव्यान मग मदत करावी लोकांना,
1: हो
0: की नाही. त्याला करता श्राद्धाला कशाला फाटा देता.
2: नाही, मला वाटतं कसं होतं की इतर देशातून एखादी संकल्पना आली तर त्याला उचलून धरणं
0: हा
2: एक प्रकारे.
0: बरोबर बरोबर.
2: म्हणजे फादर्स डे किंवा मदर्स डे जर असेल तर तिथे आपण हे करतो, आणि हाही पण एक प्रकारे आपल्या पितरांच्या याची आठवण काढणं. त्या निमित्ताने आपल्या घरातले लोक एकत्र येतात. आज लोक एकत्र येणं ही सुद्धा मोठी गोष्ट असते. आणि त्या निमित्ताने म्हणजे शेवटी असं आहे, आपण म्हणतो ना की देव कुठे खातो, त्या निमित्ताने त्याचा नैवेद्य आपल्यालाच मिळतो ना. त्या निमित्ताने आपण तयार करतो आणि खातो. म्हणजे हा अगदी सरळ हेतू जरी ठेवून आणि या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्याला आणि त्याचं जे फळ मिळायचं आहे ते अनायास मिळणार. त्याला काही वेगळं हे करायला नको.
1: नाही, पण कसं होतं ना हरिभाऊ की पितरांनाही आपण बघत नाही आणि मिळणाऱ्या फळालाही आपण बघत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास कदाचित लोक कमी ठेवतात असं वाटायला लागलंय हल्ली.
0: दोन प्रकारचं विज्ञान असतं, एक म्हणजे मटेरियल सायन्स, दुसरं असतं सोशल सायन्स. तर हे थोडं सोशल सायन्सच्या पद्धतीचं आहे की याचे जे रिझल्ट आहे लिटमस पेपर टेस्ट करून आपण त्याची काही टेस्ट घेऊ शकत नाही मटेरियल सायन्स सारखे. पण याचे कालांतराने अनुभव लोकांना येतात आणि म्हणूनच लोक हे करतात. आज मी तिला आपणच करतो असं नाही, आपले जे पूर्वज होते एवढ्या पिढ्यानपिढ्या हेच कार्य ते करत होते. त्याला काहीतरी तर कारण असेल की नाही, त्यांनी काहीतरी तर वाचलं असेल, काहीतरी संदर्भ असेल की नाही. अजून दुसऱ्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. जसं मी मागा सांगितलं की दातृत्व वाढावं, त्याच्यानंतर आपल्याकडनं वैदिक यज्ञयागादी कर्म होणं किंवा आपल्याकडनं वेदाची सेवा होणं, वेदाचं अध्ययन होणं ही सुद्धा पितरांची इच्छा आहे. ज्यांचे पितर संतुष्ट आहेत तर ते वेदाकडे त्यांचा कल असतो अभ्यास करण्याचा, वेद अंगीकरण्याचा त्यांचा कल असतो. तशी बुद्धी तुम्हाला देव देतो की तुम्ही वेदाचा अभ्यास करावा. नंतर आपल्या घरामध्ये संतती वाढावी, संततीची वेल आपल्या घरामध्ये वाढावी, आपला पुन्हा पुन्हा आपल्या घरामध्ये नवीन बालकाचा जन्म व्हावा, याकरता पितरांचे आशीर्वाद आवश्यक आहे. आणि ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय ह्या फक्त पितरांच्या अखत्यार यामध्ये आहेत. हे आशीर्वाद तुम्हाला कुलदेवता नाही देऊ शकत, हे आशीर्वाद आपल्या पितरच देणार आहेत.
1: मला असं वाटतं कन्यादानाच्या विधीमध्ये पण ह्याचा उल्लेख आहे.
0: कन्यादानामध्ये देखील
1: मुळात लग्नच ह्याच्यासाठी करायचं की मागच्या पितरांना तुम्हाला
0: संतुष्टी मिळावी. दशपूर्वान दशापरान, म्हणजे आपल्या मागच्या 10 पिढ्या, पुढच्या 10 पिढ्या आणि स्वतःची पिढी, अशा 21 पिढ्यांचा उद्धार व्हावा आणि पितरांना यज्ञ यागादी कर्माचं फल प्राप्त व्हावं आणि त्यांनी आपल्या संतुष्ट होऊन आशीर्वाद द्यावा, याकरता आपण ही कन्या आपण या वराला देत आहोत. विष्णू स्वरूपी वराला लक्ष्मी स्वरूपी वधू आपण देत आहोत, असं पाणी आपण त्यांच्या हातात हात देत आहोत, असा त्याचा संकल्प आहे.
1: कन्यादानाचा संकल्प आहे. बरोबर. पण मग ह्याच महिन्याला का महत्व आहे, भाद्रपद महिन्यालाच का महत्व आहे?
0: तर ह्याच्यामध्ये असं आहे की हा जो कालावधी आहे चातुर्मासाचा व्रतवैकल्याचा, जसं दोन मोठ्या एकादशा आषाढी कार्तिकी याच्यामधला जो हा कालावधी आहे याला आपण चातुर्मास असं म्हणतो. आणि या चातुर्मासामध्ये विशेषत्वे करून हे सगळे विधी केले जातात व्रतवैकल्याचे. व्रतवैकल्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या पूजा आहे, काही व्रत आपण श्रावणात करतो, काही भाद्रपदात करतो, काही आश्विनात करतो, काही कार्तिकात करतो, हे सलग आपण करत असतो. आणि त्याच्यामुळे असं होतं की या सगळ्या गोष्टीमधनं अनेक व्यवसायांना देखील चालना मिळत असते. तर अनेक व्यवसाय जे आहेत आपल्याकडे, जे बारा बलूची दर पद्धती आहे, त्या सगळ्या व्यवसायांना याच्यामधनं चालना मिळते. जसं आपण सत्यनारायणाची पूजा केली, साधी छोटीशी पूजा आपण धरली, तर त्याच्यामध्ये आपण वस्त्र आणतो, फळं आणतो, धान्य आणतो, मातीचे भांडे आणतो, धातूचे भांडे आणतो, नंतर धान्य आणतो, पानं आणतो, करदळीचे केळीचे खांब आणतो, एरवी जे केळी करदळीचे खांब आजूबाजूला उगवले असतात त्याच्याकडे कोणी बघत नाही. पण ज्या दिवशी आपल्या पूजा करायची असते तो पण हेतू पुरस्कार आपण बाजारात जाऊन पैसे देऊन ते विकत आणतो. तर एवढ्या सगळ्या विषयांना, एवढ्या सगळ्या व्यवसायांना आपण चालना देत असतो. याला आपला ऍडम स्मिथ मल्टिपल क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, किंवा इकॉनॉमिकली इंजेक्टर. आपल्या अर्थचक्राचे जे चक्र आहे ते गतिमान होण्याकरता काय केलं पाहिजे, तर अशा या गोष्टी करून तो पण त्याच्यामधला, दिस इज वाईट थिंकिंग. आपण वैश्विक विचार करणारे लोक आहोत.
2: आणि अशा प्रकारचा जो काही भाव आहे ना, हा फक्त आपल्याकडे असं नाहीये, पद्धत वेगवेगळी
0: असू शकते.
2: म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की रशियामध्ये असा एक दिवस असतो की ज्याला आपल्या पितरांना ते स्मरण
0: करतात
2: आणि त्यांचा काहीतरी त्यांचा विधी असेल तो.
0: असेल
2: पोर्तुगालमध्ये मी ऐकलं होतं की तिथे एक दिवस त्यांचा ठरलेला आहे, त्या दिवशी ते
1: येऊन
2: आणि पूर्वजांची आठवण काढतात, स्मरण करतात. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक हे सांगितलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर मनुष्य हा सोहळा प्रिय प्राणी,
0: हो,
2: सहचरामध्ये वावरणारा प्राणी, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्र येणं,
0: सगळ्यांनी मिळून
2: आनंद घेणं त्या गोष्टीचा.
0: बरोबर.
2: आणि बऱ्याच वेळेला असंही पण होतं ना की मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ते दुःखद प्रसंग असतो, पण या याच्यात मात्र तुम्ही पितरांना जेव्हा आनंदाने आठवण करतात, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी आपण सगळे होतो, आणि ते एक नाव काढणं झालं, त्याला विधी करणं, हा भाग अजून वेगळा. म्हणजे ज्याला जसं ज्याची ऐपत आहे त्याला त्यांनी करणं. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं की एकाने सांगितलं की बाबा सव्वा पावशेराचाच करायचा का सत्यनारायण, किंवा सव्वा शेराचाच करायचा का, किंवा काय. तर त्याची ऐपत खूप मोठी होती, पण तो म्हटला की नाही वाटीभराचा पुरे झाला. मग शेवटी यांनी सांगितलं की बाबा तुमच्या ऐपत आहे तेवढं करा,
1: तेवढं.
0: ऐपत पण दोन प्रकारचे असू शकते, म्हणजे तुमची व्यावहारिक ऐपत पण असू शकते, विचारांची पण ऐपत असू शकते. आता प्रसाद बनवल्याला सगळ्यांनाच वाटणार. तुम्ही समजा वाटीवर प्रसाद केला तर तो 10 जणांना वाटू शकाल, पण जर पातीले भर केला तर कदाचित 100 जणांना वाटू शकाल तुम्ही, आहे की नाही.
1: गुरुजी, ह्या सगळ्या विधीमध्ये कावळ्याचं महत्व आहे, तर तो पण एक काही काही वेळेला चेष्टेचा विषय समाजामध्ये दिसतो की
0: याच्यामध्ये आपल्या
1: काय महत्व असेल.
0: विशेष असं आहे की कावळा हा जो पक्षी आहे याला या चातुर्मासाचा जो कालावधी असतो जेव्हा ढगाळ वातावरण असतं, अशा कालावधीमध्ये त्याला जास्त भुभुक्षा लागते, जास्त भूक लागत असते, त्यामुळे त्याला खायची इच्छा होत असते सारखी. आणि असं जर खायला नाही मिळालं तर तो विचलित होतो, किंवा त्याचा जीव गुदमरतो, किंवा असह्य होतो, किंवा कदाचित किंवा दगावू सुद्धा शकतो एखाद्या वेळेला. तर अशा कावळ्याला आपण प्रोटेक्ट केलेलं आहे. कसं की आम्ही पितरांचं नाव घेऊन त्याला काहीतरी ठेवतो, तो खातो आणि तो संतुष्ट होतो. तर कावळाच का, तर कावळा जो आहे आपले जे महावृक्ष आहे वड, पिंपळ, औदुंबर, किंवा या वृक्षांचं संवर्धन, द्विज संक्रमण जे आहे या कावळ्या या पक्षाकडनं होत असतं.
2: म्हणजे कागविष्ठेचे झाले पिंपळ,
0: हो
2: निंद कोण म्हणे,
0: हो बरोबर. म्हणजे आपण अगदी विचार देखील करू शकत नाही अशा देखील अशा ठिकाणी पिंपळाचं झाड उगवतो, अगदी हात पोचत नाही अशा ठिकाणी
1: उगवतो.
0: त्याचं कारण हे, आणि जोपर्यंत हे महावृक्ष आहे तोपर्यंत आपलं निसर्गाचं संवर्धन जे आहे ते उत्तम प्रकारे होऊ शकतं. म्हणून हे हा वैश्विक विचार आहे. आपल्याकडे ही पण संकल्पना आहे की तुम्ही यज्ञ वृक्ष तोडू नका, वड, पिंपळ, औदुंबर तोडायला परवानगी नाही,
1: तो पण एक
0: कोणी तोडू नये हे वृक्ष, असं सांगितलं. त्याची
1: वाढ व्हावी
0: ते मुद्दाम लोकांना तो सांगितलेला आहे, ही चौकट घालून दिली आहे की हे वृक्ष तुम्ही तोडू नका, यांचं संवर्धन करा, हेच तुम्हाला तारतील, हेच तुम्हाला निसर्गातनं प्राप्ती झालेली आहे त्याचं तुम्ही संवर्धन करा.
1: प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये थोडासा धार्मिक विचार लावून त्या गोष्टीला जपणूक करायला संदेश दिलेला
2: आहे. वेळेला असंही पण असतं ना की धार्मिक म्हटल्यानंतर माणूस त्या याच्याने का होईना तो
0: करतो.
2: असं संवर्धन करायला सांगितलं कसलं तर नाही करणार.
1: नाही
2: तुम्ही कावळ्याला द्यावा असं म्हटलं नाही देणार, पण ते पिंडदान करायचं म्हटल्यानंतर कावळ्याला मिळणार.
0: बरोबर. आता आपण जेव्हा कुठला 5 जून का 4 जून काहीतरी आहे ना, झाड लावायचा दिवस असतो तो वृक्षारोपणाचा दिवस, त्या दिवशी किती जण जाऊन वृक्षारोपण करतात तर नाही करू शकत. बरोबर का नाही?
1: मग त्या ह्या निमित्ताने एक म्हणजे कावळ्याचं म्हणजे पक्षाचं पण एक संवर्धन होतं आणि
0: झाडांचं पण संरक्षण होतं, जेणेकरून त्यांचं बीज संक्रमण करून तो पक्षी पोचला जातो. ज्याप्रमाणे आपण पिंड जरी दिले भाताचे किंवा कणकेचे, ते आपण शेवटी विसर्जित कुठे करतो? तीर्थामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडतो. आपण लोकांना सांगतो की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडा, थांबलेल्या पाण्यामध्ये सोडू नका. मग आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडतो, तर त्यामध्ये जे जलचर असतात त्यांच्याकरता ते भक्ष आहे.
1: बरोबर.
0: अशी त्याच्यातनं संकल्पना आहे. आपण जेवण करतो तेव्हा सुद्धा पानाभोवती पाणी फिरून काही भाग बाहेर काढून ठेवतो, त्याला आपण चित्राहुती म्हणतो. ती सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना जे छोटे किडा मुंगी आहे, कीट पतंग आहे, किंवा जे बॅक्टेरिया सारखे प्राणी आहेत घटक आहेत, त्यांच्याकरता आपण तो काढून ठेवत असतो, जेणेकरून ते त्यातनं तृप्त होतील असं आपली संकल्पना आहे. आपण गायीचं देखील नाव घेऊन गायीला गोग्रास देत असतो. गाय सुद्धा गायीची जी रचना आहे, शारीरिक रचना, ती माणसाची सगळ्यात जवळची जो कुठल्या प्राण्याची असेल तर ती गायीची आहे. म्हणून आपण गायीला आईचा दर्जा दिलेला आहे आणि गायीपासून अनेक गोष्टींचा आपण लाभ घेतो. तसंच आपण कुत्रा देखील श्राद्धामध्ये कुत्र्याला देखील महत्व सांगितलं आहे. रक्षेमाम पती सर्वदा, म्हणजे कुठेही मी गेलो तर रस्त्यामध्ये मी कुठे एकटा पडलो तर तू माझ्याबरोबर थांब. आपल्याला आठवतं की शिवाजी महाराजांच्या कथेमध्ये अनेक वेळा आपण ऐकलं की तो त्यांच्याकडे कुत्रा होता आणि तो शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होता. असं एक आपण आख्यायिका आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर गाय, कुत्रा, कावळा यांचं आपण संवर्धन करतो. जलचरांना सुद्धा देखील आपण घास देत असतो. या पितरांचं नाव घेऊन आता या भाद्रपदामध्ये किंवा या नवीन पाणी आलेलं असतं नद्यांना सुद्धा.
1: अच्छा.
0: हा, नवीन पाणी आले त्यामुळे जेव्हा जिथे जिथे साचलेल्या पाण्यामध्ये कुठले जलचर असतील तर ते सगळं पाणी वाहत होत असतं. मग त्यांचं तिथलं जे ठिकाण असतं ते डिस्टर्ब होत असतं. मग ते वाहून पुढे येत असतात. मग त्यांना भक्ष्य मिळतं नाही मिळतं तर त्यांना याच्यातनं ते प्राप्त होत
1: असतं. किती बारीक
0: विचार केलेला
1: धर्माने. पण बरेचदा असा एक ऐकायला येतो प्रवाह की ह्या दिवसात काही शुभ कार्य करू नये किंवा काही खरेदी करू नये, तर ह्याविषयी काय?
0: नाही, असं काही नाहीये. मुळात काय आहे की हे डेडिकेटेड पिरियड ठेवलेला आहे. जसं आपण गणपती उत्सव गणपती करताच ठेवला आहे, नवरात्रामध्ये देवीचीच उपासना तुम्हाला फलद्रूप जास्त करा ती करा. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तेच करा, दुसरं काही करू नका. या उद्देशाने इथे फक्त पितरांचंच कर्म करा तुम्ही, दुसरं काही करू नका या उद्देशाने सांगितलंय. पण व्यवहारामध्ये जर एखादी गोष्ट छोटी मोठी जर आपल्याला करावी लागली तर त्याच्यात काही गैर नाही. समजा एखाद्या वेळेला वाहन खरेदी आपली 10 महिन्यापासून बुकिंग केलेली गाडी तेव्हाच डिलिव्हरी झाली तर ती घ्यायला हरकत नाही.
1: अच्छा. म्हणजे त्याला काही
0: दोष नाही सांगितलेला.
1: पण असा एक प्रवाह आहे की पितृपक्षात काही चांगली खरेदी किंवा चांगलं काही काम
0: करू नये. जसं आपण अमावस्येला वाईट म्हणतो पण तसं काही नाही. अमावस्येला आपण दिवाळीत पूजन देखील करतो लक्ष्मीचं. किंवा काही गोष्टी ज्या असतात, नाण्याला दोन बाजू असतात, ती काही गोष्टींकरता शुभ असते काही गोष्टींकरता अशुभ असू शकते.
1: तसं ते उलट म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की या 15 दिवसात जर आपण पितरांना आठवत असू, त्यांचं स्मरण करत असू, तर त्यांचा आशीर्वादानेही चांगली गोष्ट घडली
0: होऊ शकते असं पण आपण समजू शकतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरात हे घडलंय.
2: क्या बात आहे, खरंच छान. गुरुजी तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि एक वेगळा विचार पण आपल्याला
1: मिळाला आणि खरंच काही काही शंकांचं समाधान झालं.
2: त्याच्यामुळे या आजच्या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये आपण या पितरांच्या आठवणीमध्ये आपण आजचा हा भाग इथेच संपवूया आणि श्रोत्यांना सांगूयात पुन्हा भेटूयात याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 22. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक गीते. मंडळी, विठ्ठल शिंदे यांनी गायलेली अनेक सुंदर गीते आपल्याला आठवतात. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते देखील तितकीच सुंदर आहेत. अशाच काही भक्तिगीतांचा, भावगीताचा, लावण्यांचा आणि लोकगीतांचा आस्वाद घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमात. सुरुवात करूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या एका सुमधूर अभंगाने. भारताची दक्षिण काशी आणि भक्तांचे माहेर असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपुराचे वर्णन संत तुकाराम महाराज करताना भीमातीरी असलेल्या या पुण्यनगरीला ते धन्य धन्य म्हणत आहेत. इथले सगळे लोक, पशु, पक्षी, ही भूमी इतकेच नाही तर इथले कीटक, पाषाण देखील धन्य आहेत. कारण इथे प्रत्यक्ष नारायण अवतरला आहे. पंढरीतले सर्वजण धन्य असल्याचा निर्वाळा संत तुकाराम या अभंगात देत आहेत. तसं पाहिलं तर रचना संतांच्या असो किंवा कवींच्या, पंढरीचा महिमा वर्णन केलेल्या अनेक रचना आपण ऐकल्या आहेत. परंतु संत तुकारामांच्या या अभंगातील पंढरीचे वर्णन आणि विठ्ठल शिंदे यांची साधीच पण अप्रतिम चाल आणि त्यावर सुप्रभात हुल्ल्याळकर यांचा निरागस असा स्वर, असा त्रिवेणी संगम होऊन हे गाणं किती मधुर आणि सुंदर झालं आहे बघा. ऐकूया अभंग संत तुकारामांचा, संगीत विठ्ठल शिंदे यांचे आणि आवाज सुप्रभात हुल्ल्याळकर यांचा. धन्य ती पंढरी, धन्य ते भीमातीर.

रसिक हो, विठ्ठल शिंदे हे एक गायक आणि संगीतकार. ते शिंदे घराण्यातले पहिले गायक होते ज्यांनी चित्रपटामध्ये संगीत दिले आणि पार्श्वगायन देखील केले. विठ्ठल शिंदे यांचे मूळ आडनाव होते खवताडे. ते मूळचे पंढरपूरजवळील संतांची पवित्र भूमी असलेल्या मंगळवेढा येथील. परंतु त्यांचे आजोबा भगवान शिंदे यांनी मुंबईला आल्यावर खवताडे हे आडनाव बदलून शिंदे असे केले. शिंदे कुटुंब संत चोखामेळा यांचे वंशज असल्याने वारी आणि भक्तीची परंपरा त्यांच्या रक्तातच आहे. मंडळी, विठ्ठल शिंदे हे मुख्यतः ओळखले जातात ते त्यांच्या भन्नाट लावण्यांमुळे, लोकगीतांमुळे. त्याचबरोबर त्यांनी बरीच चांगली भक्तिगीते आणि अभंगच नाही तर भावगीते देखील स्वरबद्ध केलेली आहेत. मित्रांनो, आता ऐकूया एक प्रसिद्ध दत्त भक्तिगीत. हे भक्तिगीत लिहिलं आहे VT पंचभाई यांनी, आवाज RN पराडकर यांचा आणि संगीत विठ्ठल शिंदे यांचे. या गाण्यात भक्त दत्तगुरूंना आपला सखा मानतोय आणि आपल्याला भेटून जाण्याची विनवणी या आपल्या प्रिय सख्याला करताना तो किती व्याकुळ झाला आहे बघा. या भक्तिगीतात किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, हृदयीचे भावही व्यथितपणे कळविले, इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले, का उगाच असली सत्व परीक्षा घेता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता.

रसिका हो, विठ्ठल शिंदे हे नुसते गायक किंवा संगीतकार नव्हते, तर ते मुंबई विद्यापीठामध्ये संगीत शिक्षक देखील होते. सिनेमा क्षेत्रात पदार्पण करताना त्यांचे नशीब बघा, त्यांना पहिलेच गाणे मिळाले ते लता मंगेशकर यांच्याबरोबरचे. बालजी पेंढारकर यांच्या पावन खिंड या चित्रपटातील कुणी काही म्हणा हो काही म्हणा, आम्ही सोडू कधी ना पोरपणा हे पी साळाराम यांचे गाणे, त्यांचे पहिले गाणे. पावनखिंडनंतर अनंत माने यांच्या सांगते ऐका आणि धाकटी जाऊ या दोन्ही सिनेमात त्यांना गाण्याची संधी मिळाली होती. विठ्ठल शिंदे हे जरी लावण्या आणि लोकगीते यांच्यासाठी प्रसिद्ध असले, तरी त्यांनी खूप चांगली भक्तिगीते आणि भावगीते पण रसिकांना दिली आहेत. ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले एक सुंदर भावगीत, गायले आहे माणिक वर्मा यांनी, गीत कवी सुधांशु यांचे. इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, सख्या रे किती रंगला खेळ.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, यानंतर आपण ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या. लावणी ही भारताच्या महाराष्ट्र प्रांतातील लोकप्रिय संगीताची एक शैली. महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम साधून सादर केला जाणारा गेय काव्य प्रकार. शृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तव यांचे भान म्हणजे लावणी. लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांच्या संयोगातून सादर केला जाणारा एक कलाविष्कार म्हणजे लावणी. सर्वसाधारणपणे पेटी, पायपेटीसह ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. लावणीमधील भाव वेगवेगळ्या भावविभ्रवाने नटवायचा असतो, रंगछटांनी सजवायचा असतो, तेव्हाच लावणीतलं लावण्य प्रगट होतं. गेयतेचं बंधन लावणीने नेहमीच पाळलं आहे. तांत्रिक भाषेत सांगायचं म्हटलं तर लावणी रचना 8 मात्रांच्या पद्मावर्तनी वा 6 मात्रांच्या भृंगावर्तनी वृत्तांमध्ये आढळते. ही जातीवृत्ते गायन सुलभ असतात. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आणि लावणी गायन प्रकारात अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. गायक संगीतकार विठ्ठल शिंदे यांचे योगदान खूप मोठे आहे. तसेच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे देखील योगदान तितकेच मोठे आहे. लावणीची नजाकत, लयबद्ध ठेका, अचूक ताल ही विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या लावण्या आणि लोकगीते यांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. ऐकूया श्रोते हो, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली आणि लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एक लावणी. ही लावणी लिहिली आहे यादवराव रोकडे यांनी. खेळताना रंगबाई होळीचा, फाट लाग कोना माझ्या चोळीचा.

संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी अनेक कलावंतांना मुख्य प्रवाहात आणले. महाराष्ट्राची स्वरकोकिळा रोशन सातारकर त्यापैकी एक. रोशन सातारकर यांचे मूळ नाव रुक्मिणी होते. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्यांनी त्यांनी त्यांचे नाव महाराष्ट्रभर रोशन केल्याने लावणी रसिकांनी त्यांना रोशन ही उपाधी दिली आणि मूळ रुक्मिणी असलेल्या नंतर त्या रोशन सातारकर झाल्या. मंडळी, यापुढील लावणीची एक कथा सांगितली जाते. विठ्ठल शिंदे एकदा एका गाण्याची चाल बांधत असताना श्रावण गायकवाड नावाचा एक तरुण त्यांच्याकडे आला. आपण कवी आहोत असे सांगून त्याने आपल्या गाण्याची आणि लावण्यांची वही त्यांना दिली. त्यातील एक लावणी विठ्ठल शिंदे यांना फार आवडली. त्यांनी मोठ्या कष्टाने या लावणीला सुंदर चाल लावली. त्यांना ही लावणी रेकॉर्ड करायची होती सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात, पण काही कारणाने ते शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र काही काळ ती लावणी बाजूला पडली गेली. एका फळामध्ये त्यांनी रोशन सातारकर यांचा आवाज ऐकला आणि श्रावण गायकवाड यांच्या त्या तयार झालेल्या लावणीसाठी योग्य आवाज सापडल्याचा आनंद विठ्ठल शिंदे यांना झाला. परंतु रोशन सातारकर यांना तर लिहिता वाचताच येत नव्हते, त्यामुळे विठ्ठल शिंदे यांनी रोशन सातारकर यांच्याकडून लावणीतला एक एक शब्द पाठ करून घेऊन गाण्याची तयारी करून घेतली. ही तालीम तब्बल 2 महिने चालली होती बरं का मंडळी. मात्र रेकॉर्ड झालेली ही लावणी त्यानंतर इतकी गाजली की आज देखील ती तितकीच लोकप्रिय आहे. या लावणीबरोबर रोशन सातारकर हे नाव पण खूप प्रसिद्ध झाले. ऐकूया तर श्रावण गायकवाड यांनी लिहिलेली ही खुमासदार लावणी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेल्या या लावणीमुळे रोशन सातारकर यांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. यानंतर संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्याकडून अजून एक फक्कड लावणी गाऊन घेतली. ही लावणी लिहिली मा दा देवकाते यांनी. ही लावणी पण रसिकांना इतकी आवडली की आज अजूनही मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवरील विविध स्पर्धात्मक संगीत कार्यक्रमामध्ये ही लावणी हमखास सादर केली जाते. ऐकूया रसिक हो, मादा देवकाते यांनी लिहिलेली ही लावणी. आवाज रोशन सातारकर यांचा आणि संगीत अर्थात विठ्ठल शिंदे यांचे.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत हे एक प्रचंड गाजलेले एक भन्नाट लोकगीत आहे. या गाण्याच्या आवडीचा अगदी उच्चांक झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येकाला हे गीत माहिती आहे, पण या लोकप्रिय गाण्याचे संगीतकार विठ्ठल शिंदे आहेत हे मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. 1986 या वर्षी आलेले हे लोकगीत लिहिले आहे मानवेल गायकवाड यांनी आणि गायला आहे आनंद शिंदे यांनी. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे आनंद शिंदे यांनी भरपूर लोकगीतं आणि भक्तिगीतं गायली आहेत. आनंद शिंदे आणि विठ्ठल शिंदे चुलत भाऊ. विठ्ठल शिंदे हे नात्याने चुलत भाऊ जरी असले तरी आनंद शिंदे त्यांना गुरुस्थानीत मानत असत. मी घडलो त्यात मोठा वाटा विठ्ठल शिंदे यांचा असल्याचे आनंद शिंदे मोठ्या अभिमानाने सांगतात. या एका गाण्याने आनंद शिंदे यांचे आयुष्य बदलून गेले. नाव, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही त्यांना या गाण्यामुळे मिळालं. आनंद शिंदे यांचा असा एकही कार्यक्रम नसेल जिथे हे गाणं त्यांनी गायलं नाहीये. ते कोणत्याही कार्यक्रमात असले तरी या गाण्याची फरमाईश होतेच होते. या गाण्याचा किस्सा फार गमतीशीर आहे रसिक हो. आनंद आणि मिलिंद या दोघा मुलांच्या गाण्याची एखादी कॅसेट निघावी ही त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची इच्छा होती. त्यांनी त्यांचे पुतणे आणि प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे तशी इच्छा बोलून दाखवली. गाण्याची निवड झाली, चाली तयार व्हायला लागल्या. कोणते गाणे आनंद शिंदे यांनी आणि कोणते गाणे मिलिंद शिंदे यांनी म्हणायचे ते ठरवणे चालू होते. हे गाणं खरं तर मिलिंद शिंदे गाणार होते, पण आनंद शिंदे यांना हे गाणं अतिशय आवडल्याने हे गाणे म्हणायची इच्छा रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी दाखवली. त्यामुळे या गाण्याचे रेकॉर्डिंग शेवटी आनंद शिंदे यांच्या आवाजात झाले. पण रेकॉर्ड कंपनीने हे गाणे घ्यायला आणि एकूणच आनंद आणि मिलिंद या त्या काळच्या नवख्या मुलांच्या आवाजातील गाणी घ्यायला नकार दिला. परंतु विठ्ठल शिंदे यांनी हट्टाला पेटून अनेक बैठका घेऊन रेकॉर्ड कंपनीला समजावून पटवून दिले आणि हे गाणे कॅसेटच्या शेवटी घालून कॅसेट काढायचा निर्णय शेवटी झाला. नोव्हेंबर 1986 कॅसेट तर निघाली, पण कॅसेटचा खप काही होईना. त्यावर विठ्ठल शिंदे यांनी आकाशवाणीवर हे गाणं वाजवायला आणि पेपरला या गाण्याची जाहिरात द्यायची शक्कल लढवली. गाणं सुपरहिट झालं आणि पुढे या गाण्याने इतिहास घडवला. ऐकूया श्रोते हो, मानवेल गायकवाड यांनी लिहिलेले, आनंद शिंदे यांनी गायलेले आणि संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले हे भन्नाट सुपरहिट.

आम्हाला तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

स्वार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 63 दशक 5 समास 4 उपदेशाचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी महाराज उपदेशाचे विविध प्रकार कथन करीत आहेत। उपदेशाचे प्रकार किती म्हणून सांगावे। शिवशक्तीचे अनंत नावे आहेत। आपल्या इच्छेप्रमाणे उपदेश दिला जातो। 4 मुद्रा असतात, खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी। या 4 मुद्रांमध्ये आसने करण्याचे उपदेश केले जातात। एकामध्ये देखणे, एक अनाहत ध्वनी, एक गुरुपिंडज्ञान सांगतात, एक कर्ममार्ग सांगतो, एक उपासना मार्ग सांगतो, अष्टांग योग, नाना चक्रांची माहिती देतात, एक तप सांगतो, एक अजपाजप सांगतो, एक तत्वाची विस्तारपूर्वक माहिती देतो, एक सगुण सांगतो, एक निर्गुण सांगतो, एक तीर्थाटन करावे म्हणतो, एक महावाक्य सांगतो, त्याचा जप करावा म्हणून सांगतो, सर्व ब्रह्म म्हणून उपदेश करतो, एक शाक्त मार्ग सांगतो, एक मुक्त मार्ग सांगतो, एक इंद्रिय पूजन करण्यास सांगतो, एक वशीकरण सांगतो, स्तंभन, मोहन, उच्चाटन, नाना चेटके स्वतः सांगतात। अशा उपदेशाची स्थिती किती म्हणून सांगावी। असे असंख्य उपदेश आहेत। असे असंख्य उपदेश असले तरी ते ज्ञाना वाचून निरर्थक आहेत। याविषयी एक भगवद्वचन आहे, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमेहमुत्तमं। ज्ञानासारखे पवित्र अन्य नाही, म्हणून आत्मज्ञान साधले पाहिजे। सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष असून याबाबत जगदीश पुष्कळ वेळा बोलला आहे। आत्मज्ञानाचा महिमा चतुर्मुख ब्रह्मा देखील जाणून घेऊ शकत नाही, तिथे बापड्या जीवात्मा काय जाणणार। सर्व तीर्थांची पुण्याई स्नानदानामुळे मिळणाऱ्या पुण्यापेक्षा ज्ञान मिळाले म्हणजे मिळणारे पुण्य कोटीपट श्रेष्ठ आहे। म्हणून आत्मज्ञान हे गहनाहून गहन आहे, त्याचं लक्षण सांगत आहे। जय जय रघुवीर समर्थ। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेशनाम समास चतुर्थ समाप्त। दशक 5 बहुधा ज्ञान। जय जय रघुवीर समर्थ। जोपर्यंत प्रांजळ ज्ञान मिळत नाही तोपर्यंत सगळं काही निष्फळ आहे। ज्ञानावाचून तळमळ जाणार नाही। ज्ञान म्हणताना भ्रम वाटतो, त्याचे लक्षण काय असेल म्हणून त्याची माहिती आता सांगतो। भूत, भविष्य, वर्तमान याला स्पष्ट समजते, त्याला ज्ञान म्हणतात, पण ते खरं ज्ञान नाही। पुष्कळ विद्यापठन केली, संगीतशास्त्र ज्ञान, रागज्ञान, वैदकशास्त्र, वेदाध्ययन केले, हेही ज्ञान नव्हे। नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे। नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे। नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना श्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे। नाना पशूंची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा।

परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना वाहनांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा, नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. अशा प्रकारे ज्ञान म्हणजे काय नाही ते समर्थ रामदास स्वामी सांगित आहेत. पुढील लक्षणे पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व दुःखांचं मूळ देहबुद्धी आहे. परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नाही हे जाणणं महत्त्वाचं आहे. एखाद्या पाऊलवाटेनं जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्याच मार्गाला लागलो तर त्या पुढचा सगळा व्यवहार चुकत जाणार. एखादं गणित सोडवताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्या पुढचं सगळं गणित चुकत जातं. किंवा एखाद्या रोगाचं निदान जर बरोबर झालं नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते. त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचं आकलन जर बरोबर झालं नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणं फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावं, नेहमी आनंदात राहावं असं सर्वांनाच वाटतं. हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावं, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावं असंही आपल्याला वाटतं. खरं म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही. जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपानं असल्यानं आपल्यालाही तसं राहणं साहजिकच आवडतं. पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढचे सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या परसातलं झाड पडल्यावर तो माझं झाड पडलं असं म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचं शरीर पडलं असं आपण म्हणत नाही, तो मेला असं म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही आहे की आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक. नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांची जोपासना करतो ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबवता ते नेतील तिकडं त्यांच्या पाठीमागं जाणं आणि त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणं ही तिसरी चूक. अशा रीतीनं चुकानी चुका वाढत जाऊन आयुष्याचं गणित मग साफ चुकतं. एखादं झाड तोडायचं असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंदा तोडतात. तसं नीतीधर्मानं वागणं म्हणजे देहाला लागलेल्या विकाराच्या फांद्या तोडण्यासारखं आहे. दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची. सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असं म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशानं लाभत असेल तर त्याच्या नामानंच. या नामाच्या सहवासात राहिल्यानं देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहानं मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल. पुढं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल. मी कोणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचं आहे या गोड भावनेत आनंदात रहा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज आणि सिंधींच्या यशाचे रहस्य. ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर नमस्कार सर, आज देखील तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: तर सांगायची गोष्ट म्हणजे मी मागे कॅसेटच्या व्यवसायात होतो 82-83 मध्ये. त्या दरम्यान मी अमरावतीला गेलो होतो. अमरावतीहून यवतमाळला गेलो आणि यवतमाळला जेव्हा पोहोचलो तर यवतमाळ आपल्या सिन्नरसारखं खूप छोटं गाव आहे, तेव्हा तर छोटंच होतं. तर त्या यवतमाळमध्ये बाहेर पडल्यानंतर मला सहज वाटलं की आपण जरा दाढी करावी, म्हणून मी बाहेर पडल्यावरती स्टँडच्या समोर एक टपरीवाजा दुकान होतं, ते गावही छोटंच होतं आणि ही 83-40 वर्षापूर्वीचा जमाना आहे, तेव्हा काही असं एअर कंडिशन सलून बिलून काही छोट्या गावात असणंच शक्य नाही. तर मी त्या दुकानात घुसलो आणि असा हात केला दाढीला, हात लावला, म्हटलं दाढी करायची, हा बटो बटो. तर बसलो मी, बॅग ठेवली तिकडे पायाशी आणि सुरू झालं माझं काम. तोंडाला त्यांनी फेस आणला, त्यावेळेला मागे समोर आरशात बघितलं तर पाठीमागच्या भिंतीला देवाची तस्बीर जी लावलेली असते तिथे शंकराची आणि शेजारी भगवान झुलेलालची दिसली. तर झुलेलालची दिसल्यावर मी त्या सलूनवाल्या कारागिराला पटकन विचारलं सिंधीमध्ये, तू सिंधी आहेस का? तर त्याला तेवढं कळलं की हा सिंधीबद्दल काहीतरी बोलतोय. तर त्याने मला बोर्ड दाखवलं असं दुकानाच्या बाहेर, म्हणून मी पाहिलं तर तिथे स्वच्छ इस्त्रीचे कपडे नीळ घातलेले खुर्चीत बसलेला जो माणूस होता तो सिंधी होता आणि त्या कपड्यावरनं आणि कळलं मला त्या सिंधी आहे म्हणून. दाढी झाली वगैरे, मी उतरलो त्या कारागिराने त्या माणसाकडेच पैसे द्या सांगितले, त्यावेळेचा जो काय रेट असेल त्यांनी. मी द्यायला लागलो तर मी त्याला विचारला सिंधी हो, सिंधीत विचारलं, हां म्हणे अभि सिंधी, म्हटलं बेटो बेटो बेटो, लगेच बसायला लावलं, खुर्ची दिली या छोकरा खुर्ची दिली आणि बसवलं, कोण तुम्ही काय कसले कसे वगैरे बोलायला सुरुवात झाली. तर म्हटलं यार सिंधी माणूस, मी आजपर्यंत न्हावी तर सिंधी बघितला नव्हता, म्हणे मी कुठे न्हावी आहे. म्हटलं मग म्हणजे सिंधी माणसाला काय दोन पैसे मिळेल तो धंदा करायचा, म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे मी आधी जनरल स्टोअर्स काढायच्या हिशोबाने इथे सुरुवातीला विचार केला, पण बस स्टँडच्या समोर काही जनरल स्टोअर हे छोटंसं गाव आहे, इथे काही म्हणे चालेना. मग म्हणे मला स्वतःला म्हणे एकदा दाढी करायची होती, तर इकडे तिकडे पाहिलं तर बस स्टँडच्या अवती होती सलूनच नाही. एकदम माझी ट्यूब पेटली की ते आपण सलून काढावं, बाहेरगावची माणसं येतात जातात आणि या गावातल्या प्रत्येक माणसाला बस स्टँडला तर यावंच लागतं आणि गाव छोटं आहे. मी सर्वे केला किती सलून आहेत, तर बरेचसे नावी लोकांच्या घरी बिरी जाऊन जमिनीवर बसून दाढ्या करतात, खुर्चीवाला सलून नाही आहे. मग म्हणे मी विचार केला बघू म्हणे टाकू आपण सलून, म्हणून त्यांनी सलून अवतीभोवतीच्या आणखीन छोट्या खेडेगावांमध्ये चौकशा केल्या कारागिरांना, काय महिन्याचा पगार असतो का, कसं असतं, काय असतं वगैरे, आणि ते करून त्यांनी दोन हुशार स्मार्ट कारागीर शोधून काढले आणि त्यांना सांगितलं तुमको मी सेट बनवतो. तर म्हणे म्हणजे काय? तर म्हणे तुला जर का म्हणे बस स्टँडच्या समोर स्वतःचं सलून काढायचं असेल तर अहो म्हणे माझ्याकडे काय चेष्टा करता, मी गरीब माणूस, माझ्याकडे कुठे म्हणे बस स्टँडच्या समोर दुकान टाकायला पैसे. म्हणे तीच आयडिया सांगतो तुला आपण, तिथे पार्टनरशिपमध्ये दुकान टाकू, दुकान माझं, खुर्ची माझी, वाटी वस्त्रा सगळं मी घेऊन देतो साहित्य, तू फक्त यायचं सकाळच्या वेळेला 7-7:30 जी ठरलेली वेळ आहे त्या वेळेला, वेळेला दिवसभर दाढ्या कटिंग करायच्या आणि जे पैसे जमतील संध्याकाळी निम्मे पैसे घेऊन जायचे तुझ्या दुकानात, तू पैसे घरीत घेऊन गेला असताना. मग तसंच ते तुझंच दुकान आहे, माझं थोडी दुकान आहे, तू कारागीर, तू दिवसभर मेहनत करणार, कमावणार. आणि ह्या माणसाने एक सोडून दोन खुर्च्या टाकल्या आणि दोन्ही खुर्च्यांवरती पहिल्या दिवसापासून त्या तरुणांना जेव्हा आजूबाजूला कुठे जिथे काम करत होते त्यापेक्षा 2 रुपये जास्ती मिळायला लागले. बरं दिवसभर हा चहा बिया मागवायचा जेव्हा 4-5 वेळा तेव्हा यांचा चहा बिया पाजायचा, म्हणजे त्यांना खर्च काहीच नाही, फक्त इनकमिंग होतं, आउटगोईंग त्या लोकांना काही नाही, संध्याकाळी पैसे घेऊन जायचे. मग त्यांना त्यांनी व्यवस्थित ते केलं. त्या दरम्यान 2-4 वेळेला असं झालं की त्याच्याकडे कोणी सायकलच्या चौकशा करायला लागलं, सायकल रिपेअरिंग वाला हे किंवा इधर असं तसं. मग या हुशार माणसाने एक सायकल रिपेअरिंगचा कारागीर शोधला आणि तो कारागीर शोधून त्याला म्हणे तुला किती पैसे पाहिजे त्याशी पगार ठरवला आणि पदरचे पैसे देऊन त्याला 3-4 महिने सांभाळला, जरी रिपेअरिंगची कामं नाही आली तरी सुद्धा. नंतर पंक्चर हवा भरायला आला माणूस तर सुरुवातीला हवा फुकट काय एकदा 150-200 रुपयाचा पंप घेतला, त्यामुळे मग लोक कोणी 5-10 पैसे घेणारा दुसरा पंपवाला असेल त्याच्याकडे न जाता इथे फुकट हवा भरून मिळते म्हणून याच्याकडे यायला लागले आणि सगळे त्याला शेट शेट करून रामराम करायला लागले. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण सायकल भाड्याने द्यायचं सुरुवात करावी. त्या संध्याकाळी ती टपरी बंद करताना त्या तिथे त्या खुर्च्यांच्या बाजूच्या त्या बाकापाशी 2-3 सायकली बसतील एवढी जागा होती. त्यांनी 3 सेकंड हँड सायकल आणल्या आणि तेव्हाच्या रेटने 80 सालच्या 8-8 रुपये तास या दराने काहीतरी सायकली सुरू केल्या. त्या सायकली भाड्याने जायला लागल्यावर त्याच्या लक्षात आल्यावर परत त्या सेकंड हँड सायकली विकून टाकल्या आणि कोऱ्या टनचं 4 सायकली घेतल्या.
2: बर,
1: मग त्या कोऱ्या सायकली उद्या जर का दुकान रात्रीतून फोडलं बसस्टँड जवळचं गेल्या तर घेता काय म्हणून त्यांनी जवळच्या 1-2 सिंध्यांची पण दुकानं होती, गुजरातींची दुकानं होती, कापड दुकानं, साड्यांची दुकानं, त्यांच्याकडे चौकशी केली तुमच्याकडे सेल्समन कुठून येतात आणि बसस्टँडवरती काही सेल्समन दिसायचे त्याला जाता येताना. तर त्या सेल्समन लोकांना पटवलं की म्हणे तुला बसचं भाडं एवढं लागतं, त्याच्यापेक्षा 5-3-4 किलोमीटरवर राहतोस, जवान आहे, सायकलवर जा, सायकलवर ये. अहो म्हणे माझ्याकडे कुठे गरीबाकडे सायकल आहे, आम्हाला कुठे सायकल एवढे 1000-1500 रुपये सायकल नाही घ्यायची म्हणे. मग मला 1 रुपया रोज रात्रीचं भाडं द्यायचं फक्त, माझी सायकल घेऊन जायची रात्री दुकान बंद झाल्यावर आणि सकाळी सायकल माझ्या दारात लावून जायची.
2: बर,
1: तुझ्या शेटला सांगून दे याला 30 रुपये महिना भाडं द्या म्हणून, तुझा शेट मला पगार देईल, म्हणजे आणि दिलं नाही दिलं भानगड नाही, शेटने कापून घ्यायचं. आणि झालं तो म्हणे माझ्या 4 भाड्याच्या सायकली दिवसाही भाड्याचे पैसे मिळत होते. सायकली दारात उभ्या असल्यामुळे आणि कारागीर बाहेर बसल्यामुळे काही रिपेरिंगची पंक्चरची ही ती कामं मिळत होती आणि आज त्या सायकलच्या भाड्यावरती माझा घर खर्च परस्पर चालतोय आणि मी आता पुढे मागे लवकरात लवकर समोर एखादं काही बिल्डिंगचं काम सुरू झालं की तिथे स्वतःचं सलूनचं दुकान मोठं चालू करेन भारीतलं शहरात जसं असतं तसं. म्हणजे जो माणूस जनरल स्टोअर्स टाकायचा विचार करत होता ते टाकता टाकता त्याला सलूनची आयडिया सुचली, सलूनवरून तो सायकलवरती गेला, सायकल दुकान सुरू केलं आणि इस्त्रीचे कपडे घालून बसत होता, हाताला मळणे पायाला मळणे, दाढी करणारा दाढी करतो, सायकलवाला सायकल रिपेअर करतो आणि याला सगळे शेट म्हणतात.
2: क्या बात आहे, खूपच छान, भरपूर काही शिकण्यासारखं होतं याच्यातून की तुम्ही एका गोष्टीवरती संतुष्ट न राहता त्याच्यातून अजून काय करता येईल, समाजातली गरज ओळखून किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये अजून आपल्याला स्वतःची प्रगती कशा पद्धतीने करून घेता येईल, हे खूप छान हा धडा आजच्या ह्या कथेतून आम्हाला मिळाला. आणि तुम्ही ज्या काळातलं वर्णन करताय ना, खरं तर तो काळ सुद्धा आम्ही न पाहिलेला असा काळ आहे, त्यामुळे त्या काळातल्या पैशाचे हिशोब असतील किंवा त्या काळातल्या रुपयाची किंमत असेल हे सगळं आम्हाला या सगळ्या किस्स्यांमधून ऐकायला मिळतं आणि पूर्वीचा सगळा काळ ह्या आपल्या 4 भिंतींमध्ये खऱ्या अर्थाने जिवंत करता असंच मी म्हणेन. आणि आज सुद्धा तुम्ही खूप छान किस्सा आम्हाला सांगितला, तुम्ही नेहमीप्रमाणे वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

0: मंडळी दुग्धामृत या आपल्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज सुद्धा नवीन प्रश्नांची जंत्री घेऊन मी आपल्या सगळ्यांसमोर हजर झालेली आहेत आणि नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबरच माझ्या शंकांचं निरसन करण्यासाठी, माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू
0: डॉक्टर. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला यावेळी प्रश्न असा विचारायचा आहे की गरोदरपण किंवा मातृत्व हा खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय सुखावणारा असा एक काळ असतो. म्हणजे याच्यामध्ये कोड कौतुकही त्या मुलीचं होत असतं, त्या स्त्रीचं होत असतं, त्याचबरोबर तिला काय हवं नको याची काळजी घेतली जाते. पण त्याचबरोबर हे सगळं असताना सुद्धा आणखीन या ठिकाणी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आईने स्वतः काय काळजी घेतली पाहिजे, आपण काय सांगाल?
1: हा तर तू अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलेला आहेस की प्रेग्नन्सीमध्ये मातांनी काय तयारी करावी. खूपदा कसं होतं की प्रेग्नन्सी आहे म्हटल्यानंतर आधीच्या रिएक्शन्स अशा असतात की कशाला प्रेग्नंट राहिले, इतक्यात नको होतं, अजून मी प्रिपेअर्डच नाहीये. किंवा दुसऱ्यांच्या रिएक्शन्स असतात की एवढ्या लवकर काय झाली होती, थोडं एन्जॉय करायचं होतं लाईफ. किंवा काही वेळेला आमचं अजून घर झालं नाही, आमचा अजून एवढा सेव्हिंग बॅलन्स नाहीये, अशा पण हल्ली रिएक्शन्स येतात. तर ह्या रिएक्शन्स पासूनच गोष्टींना सुरुवात होते. तर पहिली गोष्ट, जर तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे, ते बाळ वाढवायचं आहे, तर आनंदाने त्याचं स्वागत करा. मातेच्या मनातल्या प्रत्येक सूक्ष्म भावनेच्या बरोबर तिच्या ब्रेनमधून हॉर्मोन्स येत असतात, तेव्हा ती जेवढे निगेटिव्ह विचार करेल तेवढे स्ट्रेस हॉर्मोन्स तिच्या ब्रेनमधून येणार आणि मग त्या स्ट्रेस हॉर्मोन्समुळे तिच्यावर आणि पर्यायाने तिच्या बाळावरती त्याचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम होणार. त्यामुळं बाळाला वेलकम करा. तुम्ही जर प्रेग्नन्सी ठेवली आहे किंवा ऍक्सिडेंटली राहिली आहे पण तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे, तर बी हॅपी अबाउट इट. आणि त्या बाळाला तुम्ही येण्याबद्दल आनंदाने स्वागत करा. त्या बाळाचं या जगामध्ये आनंदाने स्वागत करा हा पहिला भाग आहे. म्हणजे हे नुसतं मी स्पिरिच्युअल किंवा असं काहीतरी सांगते, जुने लोक म्हणतात म्हणून सांगते असं नाही, तर याला हा सायंटिफिक बेस आहे की आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स असतात आणि हॅपी हॉर्मोन्स असतात. हॉर्मोन्स असंख्य आहेत पण अतिशय सोप्या शब्दामध्ये सगळ्यांना समजावं म्हणून मी दोनच शब्द वापरते की स्ट्रेस हॉर्मोन्स आणि हॅपी हॉर्मोन्स. तर तुम्ही जेवढे नकारात्मक विचार कराल तेवढे तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढणार आणि स्ट्रेस हॉर्मोन्स वाढले की त्याच्याबरोबरच शरीरामध्ये बदल होत असतात. ॲड्रेनालिन, कॉर्टिसॉल यासारखे हॉर्मोन्स हे आपल्याला टेन्शन देतात, बीपी वाढवतात, शुगर वाढवतात आणि हार्टरेट वाढवतात आणि मग पूर्ण रक्तप्रवाह आपला वेगळ्या पद्धतीनं चालायला लागला. अर्थातच बाळाला पण त्याचा त्रास होणार. बाळ तयार होते तुमच्या पोटामध्ये आणि त्यावेळेला त्याच्यावर पण ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा जर भडीमार झाला तर त्याची सुद्धा वाढ कशी होईल तुम्ही बघा. मग अशा वेळेला म्हणजे बाळाचं वजन कमी वाढतं किंवा बाळाला काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, अशा पद्धतीचं प्रिमॅच्युअर बाळ जन्माला येतं, अशा काही गोष्टी होऊ शकतात. तेव्हा पहिली गोष्ट, तुमची मानसिक अवस्था खूप आनंदी असली पाहिजे. आणि हे नुसतं मातेसाठी नाही बरं का, तर माता आनंदित राहील याचा आजूबाजूच्या पण लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणजे तिच्यावरती ज्या जबाबदाऱ्या असतील त्या शेअर केल्या गेल्या पाहिजेत, कामं एक्सचेंज केली गेली पाहिजेत की एकच गोष्ट करण्यापेक्षा एक्सचेंज करावं. अर्थातच मातेने जड उचलायचं नाही किंवा धावपळ करायची नाही, जोरात चालायचं नाही, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक आहेतच. पण जर का तिने हालचाल करत राहिलं, तिने काम करत राहिलं, तर नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी व्हायला जास्त मदत होते. त्यामुळे तिने नुसतं बसून राहायचं नाही, काम करायचं, पण कुठलंही जड उचलायचं नाही किंवा कुठलंही टेन्शन येणारं काम नाही करायचं किंवा सगळ्यांनी घरामध्ये कटकट न करता आनंदाने करायचं. की प्रत्येकाने हा ऍटिट्यूड ठेवायचा की आय ऍक्सेप्ट यू ॲज यू आर, की तू हे केलं नाही, तू असाच आहेस, की तू हे केलं नाही, तू तशीच आहेस, या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला आपण भांड्याला भांड लागणं म्हणतो, तर त्या गोष्टी जर का या प्रेग्नन्सीच्या कालावधीत थांबवल्या आणि ठीक आहे माणूस आहे चूक होते असं करून त्या समजून घेतल्या, त्या चुकांना दुर्लक्ष केलं आणि माणसांच्या अवगुणांवर प्रेम केलं, तर नक्कीच ही प्रेग्नन्सी आनंदाने तुम्हाला पार पाडता येईल.
0: वा, नक्कीच खूप छान मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच सगळ्याच प्रश्नांच्या माध्यमातून मॅडम आपण करत आहात. पण आता या ठिकाणी मला थोडंसं असं विचारायला आपल्याला नक्कीच आवडेल की म्हणजे थोडं आउट ऑफ द ट्रॅक होईल हे, पण गुणांवर प्रेम करणं असं तुम्हाला म्हणायचं होतं का याच्यामध्ये, आपण काय मार्गदर्शन कराल?
1: नाही, मला अवगुणांवर प्रेम करा असंच सांगायचं होतं. तुम्ही गुण पाहूनच एकमेकांशी लग्न केलंय ना, पण आता एकदा लग्न झाल्यानंतर एकमेकांचे अवगुण दिसायला लागतात. त्यात प्रेग्नन्सी सुरू झाल्यानंतर मातेची चिडचिड, मग तिच्याकडून काम झालं नाही म्हणून घरातल्यांची चिडचिड, वेळेवर मिळालं नाही म्हणून पतिराजांची चिडचिड, हे जे काही सत्र होतं ना, तर ह्या सगळ्या चुका तू मुद्दाम केलंस, तू अशीच आहेस किंवा तू तसाच आहेस, या सगळ्यातून बाहेर पडून की ठीक आहे ना माणूस आहे, मी तुला गुणांच्या बरोबर अवगुणांसकट ऍक्सेप्ट करतो किंवा करते, असा जर ऍटिट्यूड ठेवला आणि त्या गुणांच्या बरोबर त्या चुकांवर त्या अवगुणांवर पण प्रेम केलं, तर मला वाटतं ही मानसिकता सोपी जाईल आणि घरामध्ये सगळं सुसह्य होईल आणि मातेला मानसिक अवस्था आनंदी ठेवायला सोपं जाईल. आणि फक्त माता आनंदी राहून उपयोगाचं नाही ना, त्या बाळावर जे गर्भसंस्कार होत असतात तर त्याच्या भोवतीचं अख्खं वातावरण आनंदी असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या बाळाचे आजी आजोबा काका काकू जे पण घरात आहेत ते भांडत नाहीयेत, ते प्रेमाने बोलतायत, ते चिडत नाहीयेत, असं त्याला अगदी गर्भात असताना सुद्धा जर पाहायला मिळालं आणि जन्मानंतर सुद्धा त्याला नंतर तेच पाहायला मिळालं की त्याला कटकटी पाहायलाच नाही मिळाल्या, त्याला वाकडं कुचकं बोलणं बघायलाच नाही मिळालं, त्याला सार्कॅझम आयुष्यात माहितीच नाही आणि त्याला फक्त प्रेमच माहितीये, तर पुढे काही प्रॉब्लेमच राहणार नाही ना. हा सगळा जो काही स्ट्रेसमुळे प्रॉब्लेम येतो तो ना प्रेग्नन्सीत राहील, ना डिलिव्हरी नंतर राहील, ना त्या बाळाच्या आयुष्यात राहील. त्यामुळे फक्त एक आनंदी प्रेममय वातावरण जर सगळ्यांनी मेंटेन केलं, सगळ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून जर सगळ्यांनी आनंदी वातावरण ठेवलं, तर नथिंग लाईक दॅट.
0: नक्की नक्की, खरं तर आहे तसं जे आहे ते सुरळीतपणे चालू ठेवणं हे खरं तर प्रत्येकाचं कर्तव्य असतं, जेणेकरून त्या मातेला आणि येणाऱ्या त्या भावी जीवाला किंवा त्या बाळाला सुद्धा छान पद्धतीनं सगळ्यांनी त्याचं स्वागत करावं. हे जे तुम्ही सांगितलं ते खरोखर खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये सगळेच मुद्दे आपण बऱ्यापैकी कव्हर केले आणि म्हणूनच मला आता पुढे आपल्याला असं विचारायचं ते म्हणजे की प्रेग्नन्सीत मानसिकतेबद्दल तुम्ही बोललात की आनंदी राहायला हवं, सगळ्या कुटुंबांनी सुद्धा आनंदी राहायला हवं, म्हणजे केवळ त्या स्त्रीनं नाही तर तिच्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्या सगळ्यांनी घरातलं एक वातावरण सुद्धा छान ठेवायला हवं. म्हणजे आईने तर आनंदी राहायला हवंच पण त्याचबरोबर घरात सुद्धा कटकटी नको किंवा वाद नको, चिडचिड नको, एकंदरच सगळं छान सुरळीतपणे पार पडणं किंवा रोजचा आपला दिनक्रम शांतपणे सुसह्यपणे चालू ठेवणं हे त्याच्यात तुम्ही प्रकर्षाने सांगितलं. पण आता याच्याच बरोबर आणखीन काही दुसरी किंवा वेगळ्या प्रकारची तयारी करायची असते का, आपण काय सांगाल?
1: खरंय, मानसिकता आनंदी असली पाहिजे पण त्याच्याच बरोबर प्रॅक्टिकल गोष्टींचाही विचार केला पाहिजे की घरात पाहुणा येणार आहे तर त्याचं स्वागत कसं करायचं, त्याच्यासाठी काय करायचं, त्याला कुठे झोपवायचं, त्याची तयारी काय करायची, आईने कुठले कपडे घालायचे, घरात सगळ्यांनी काय करायचं, कोणी काय काय जबाबदारी घ्यायची, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय झाला पाहिजे. बाळाला कुठलं फीड द्यायचं, कसं द्यायचं, मग स्तनपान देण्याचं एकदा ठरलं तर मग तिला स्तनपानासाठी सपोर्ट कसा करायचा, स्तनपान यशस्वीरित्या चालू राहण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे आणि मग त्या स्तनपानाला पोषकाचं वातावरण म्हणजे काय करायचं, तिने कुठले कपडे घालायचे, तिने कुठला आहार घ्यायचा, या सर्व गोष्टींची चर्चा घरामध्ये मोकळेपणाने झाली पाहिजे. आपल्या लोकांमध्ये कसं असतं की या गोष्टी बोलायच्या कशा, थोडासा संकोच असतो त्यामुळे बऱ्याच वेळेला मोकळेपणाने चर्चा होत नाही. आता तरी बऱ्यापैकी सगळं मोकळं झालेलं आहे, म्हणजे खूप वेळेला माझ्याकडे तर सासूसुलांच्याच जोड्या येतात आणि ओळखू सुद्धा येत नाही की त्या सासूबाई आहेत, त्या अगदी आई आणि मुलगी वाटतात. त्यामुळे आता खूप मोकळं वातावरण आहे पण यापेक्षा जास्त मोकळेपणा प्रेग्नन्सी पासून जर असेल, बाळ झाल्यावर सगळे खुलतात, मोकळे होतात, एकमेकांशी ओपन अप होतात, पण बाळ येण्याच्या आधीच हे जर का सगळं मोकळं वातावरण असेल आणि ही चर्चा झाली तर ते खूप सोपं जाईल. तर आपण बघतच राहणार आहोत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
0: नक्की नक्की, खूप छान मार्गदर्शन मॅडम आपण केलं. आणि खरोखर जसा गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आनंददायी असतो किंवा येणाऱ्या नवीन जीवाची चाहूल तिला असते, त्याचबरोबर घरातले सगळेजण आनंदी झालेले असतात, पण हा केवळ आनंद व्यक्त करून उपयोगाचा नाहीये, तर त्याचबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्या मुलीची मानसिकता जपणं, त्याचबरोबर घरामध्ये स्वतः आपण वावरताना इतरांनी सुद्धा काळजी घेणं, आपल्या विचारातनं आचारातनं एक योग्य व्यक्तिमत्व निर्माण करणं किंवा घरात शांतता ठेवणं, एकंदरच आनंदी वातावरण किंवा किमान सुसह्य असं वातावरण जर त्या स्त्रीला मिळालं तर नक्कीच ती स्त्री त्या बाळाला अतिशय छान वातावरणात जन्माला घालू शकते किंवा तिच्या पोटी येणारं बाळ एक छान वातावरणात जन्माला येऊ शकतं असंच इथं आपण म्हणू शकतो. आणि आजच्या या भागातनं सुद्धा तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि नेहमीप्रमाणेच हा भाग सुद्धा खूप उद्बोधक ठरला. सगळ्याच श्रोत्यांना आपला कार्यक्रम आवडतोय त्याची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते. आणि आता मात्र वेळ झालेली इथे थांबण्याची. पुढच्या भागात आणखीन काही प्रश्नांसह मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहेच, त्याच्यामुळे आता मात्र निरोप घेऊया. भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी.
1: थँक्यू.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत भुलाबाई. यादवराया रणी रुसून बैसली कैसी. किती वर्षांनी हे गाणे म्हणते, त्याचे कारणही तसंच आहे. जवळजवळ 25 वर्षांनी माझे भुलाबाईचे गाणे म्हणायला येणारी एक मैत्रीण भेटली. वयानुसार थोडे बदल सोडले तर बोलण्याची ढब, हसण्याची पद्धत, चेहरेपट्टी सगळं काही तेच. तेव्हा ते प्रदर्शन पाहणं राहिलं बाजूला. आमच्या उभ्यानेच 1 ते 1.5 तास गप्पा झाल्या, नंबर शेअर करून झाला आणि काल फोन पण झाला. तेव्हा आमची भुलाबाई, टिपऱ्या, सगळ्या गोष्टींना इतका उजाळा मिळाला. खिरापत ओळखली नाही की जग जिंकण्याचा आनंद आठवला. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधानी होतो आणि आता समाधान सापडावे लागते. आई, भुलाबाई म्हणजे काय ग? अगं, आमच्या लहानपणी आम्ही मांडायचो भुलाबाई. त्याच्या टिपऱ्या वाजवून गाणे म्हणायचे आणि खिरापत ओळखायची. असा भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत आम्हा मुलींचा संध्याकाळचा 2 तासाचा कार्यक्रम असायचा. रोज एकमेकींकडे जाऊन गाणे म्हणायचे, वेगवेगळ्या खिरापती ओळखायच्या, त्या खायच्या. तुम्हाला अभ्यास वगैरे काही नव्हतं का गाई? 2 तास बाहेर राहायच्या तर आजी आजोबा रागवत नव्हते का? आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते, त्यामुळे आम्ही शाळेतून घरी आल्यावर भुलाबाईचे गाणे, शुभंकर होती, पाढे हे सगळे म्हणत, त्यामुळे वेळ पण जायचा आणि अभ्यासही व्हायचा. मग आत्ता का नाही भुलाबाई मांडत? भुलाबाई म्हणजे कोणता देव, काय असतं ते नीट सांग ना ग जरा. पूर्वी फार लवकर लग्न होत मुलींची, तेव्हा त्यांना काहीतरी करमणूक म्हणून असे खेळ खेळत. या भुलाबाईची गोष्ट अशी आहे की एकदा शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत बसले होते. त्यात शिवशंकर हारले आणि त्यांना पार्वतीने चिडवले, तर शिवशंकर चिडून लांब जंगलात निघून गेले. मग पार्वती भिल्लिणीचा वेश घेऊन त्यांना जंगलात शोधायला गेली. तेच हे भुलाबाई भुलोजी. मग भुलाबाई आणि भुलोजी भुलाबाईच्या माहेरी येतात आणि घरी माहेरपणाला आलेली लेक जावई यांचे कोड कौतुक करायला घरातले सगळे उत्साहाने आनंदाने भारावून जातात. ही परंपरा विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमधली आहे. नवीन येणाऱ्या धान्याच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो अशी प्रथा आहे. मग कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून भुलाबाई भुलोजीची मूर्ती चंद्रप्रकाशात पाटावर मांडायची. त्यांना विविध पदार्थ, तिखट, गोड, आंबट सगळेच, खास करून आटवलेले दूध असे नैवेद्य दाखवून त्या पाटाभोवती फेर धरून नाचले जाते. पण आता ही प्रथा फार कमी प्रमाणात दिसते. यात म्हटले जाणारे गाणे म्हणजे बाईला मन मोकळे करण्याची जागा, सासरच्या लोकांची गंमत करण्याची जागा आणि माहेरचे कौतुक करण्याची जागा, असे मैत्रिणींचे हितगुज यात मांडले जायचे. बऱ्याच ठिकाणी भोंडला केला जातो. पाटावर हत्ती काढून तो जलाचे, लक्ष्मीचे प्रतीक म्हणून काढला जाणारा हत्ती, त्याच्याभोवती फेर धरून गाणे गायली जातात, जी बरीचशी भुलाबाई आणि भोंडला यांची सारखी पण असतात. थोडक्यात काय तर मनावरची मळब, सतत कामातून मनावर आलेला ताण, कष्ट याचे फळ नवीन आलेले धान्य, त्याचे स्वागत आनंदाने जल्लोषाने करण्याचा कार्यक्रम. पण आता सगळेच कसे बदलले, त्यामुळे ती खिरापत ओळखण्याची मज्जा पण कुठेतरी विरून गेली. ए आई, आम्ही पण मांडू का ग भुलाबाई? आम्हाला पण तुमच्या लहानपणीसारखी मज्जा करू दे ना. एकमेकांकडे जाऊ, खिरापत ओळखू, मज्जा येईल ना? अरे वा, नक्की चालेल ना. आणि तुला सांगू का, मला पण सगळे गाणे अजूनही पाठ आहेत बरं का. आपण खरंच मांडूया भुलाबाई, मज्जा करूया. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम.
पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार वा श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आज पण आहेत कविता गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज तुम्ही तर म्हणजे फार छान मौका साधला आहे असं म्हणता येईल.
1: म्हणजे काय,
0: आज पितृपक्षामध्ये आपण गप्पा मारणार आहोत आणि तुम्ही बरोबर आणलेले आहेत गुरुजींना, त्यांची ओळख करून द्या आपल्या श्रोत्यांना.
1: नमस्कार श्रोते हो, पितृपक्ष चालू आहे आणि म्हणून असा विचार केला की नक्की श्राद्ध म्हणजे काय असतं किंवा श्राद्धाचा विधी काय असतो, ते का करायला पाहिजे, ते केलंच पाहिजे का, कारण हल्ली त्याच्यामध्ये इतके फाटे फुटलेत की श्राद्ध करणं म्हणजे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं किंवा त्याच्यामध्ये मतप्रवाह खूप आलेले आहेत. म्हणून असा विचार केला की, आणि माझंही ज्ञान त्या बाबतीत थोडं तोकडंच आहे हरिभाऊ, म्हणून मी आज खास गुरुजींनाच घेऊन आली आहे की त्यांच्याकडून आपण आपलं सगळं शंका समाधान करून घेऊ. तर श्रोते हो, आपल्या बरोबर आहेत श्री योगेश शास्त्री वारे, त्यांचं स्वागत करते मी. गुरुजी नमस्कार.
2: नमस्कार
0: योगेशजी. आता जसं चर्चा झाली, श्राद्ध या शब्दातच खरं तर श्रद्धा आहे.
2: हो,
0: आणि श्रद्धा फलती म्हणतात,
2: श्रद्धया क्रियते कर्म श्राद्धम.
0: श्रद्धा जर असेल तरच श्राद्ध करून उपयोग.
2: हो,
0: आजच्या काळामध्ये, आजच्या या आधुनिक युगामध्ये श्राद्ध याचा काय अर्थ घ्यायला हवा आणि काय करायला हवं?
2: श्रद्धेने केलेलं कर्म म्हणजे श्राद्ध असं शास्त्रवचन आहे. श्रद्धया क्रियते कर्म. तर आपल्या दिवंगत पितरांना उद्देशून आपण श्राद्ध करावं असं शास्त्र सांगतं. जसे देव असतात तसेच पितर देखील असतात, आणि ज्याप्रमाणे देव आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करतात त्याचप्रमाणे पितर देखील आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करत असतात. ज्याप्रमाणे भौतिक गोष्टींचा आपल्याला लाभ कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, जसं की घर, दार, जमीन, जुमला, पैसा, अडका, वाहन, या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये, गृहस्थ आश्रमामध्ये आवश्यक असतात. या आपण एकत्र करत असतो, गोळा करत असतो आणि या गोष्टींच्या संकलन करण्यामध्ये आपण कायम व्यतीत असतो. तर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते. गृहस्थ धर्म सांगितलंय, महाराजांनी सुद्धा सांगितलंय, आधी संसार करामध्ये अटका असं सांगितलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. तर याचप्रमाणे जशा या भौतिक गोष्टींचा लाभ आपल्याला कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, तसंच पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला पण काही गोष्टी प्राप्त होतात ज्या पितरांच्या अखत्यारमध्ये येतात. जसं की आपलं गोत्र वाढणं, की आपल्या गोत्रामध्ये नवीन बालकांचा जन्म होणं, त्या बालकांच्या जन्मकुंडलीमध्ये कुठले तरी चांगले ग्रहयोग येणं, ज्या जेणेकरून त्याचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध होईल. अन्यथा ते होत नाही, तो साधारण राहतो नाही, तर मग साधारण योग असतील तर. दुसरं, आपलं दातृत्व वाढावं. आपलं दातृत्व केव्हा वाढू शकतं? जेव्हा आपण संपन्न आहोत तेव्हाच आपण दातृत्व करू शकतो. कोणी अंगातलं शर्ट काढून देऊ नाही शकत, जो जास्तीचा शर्ट आहे तो दुसऱ्याला देऊ शकतो, बरोबर की नाही? असं दातृत्व आपलं वाढावं, आपल्याकडनं दान व्हावं. आता दान ही संकल्पना सुद्धा वैदिक आहे किंवा वेदाकडून आलेली आहे, त्यामुळे या वेदाशी संलग्न सगळ्या गोष्टी आहेत. संदर्भ जर द्यायचा झाला तर भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये 14 अध्यायामध्ये या सगळ्या श्राद्धविषयाचं विश्लेषण सांगितलेलं आहे.
1: बर, हा, मी आता येता येताच मार्कंडेय पुराण सहज चाळत होते, तर त्याच्यामध्ये पण श्राद्धाचा विधी
2: आलेला आहे. हो, हो, हो, हो.
1: वाचला मी. पण हल्ली असा एक प्रवाह आहे ना की कशासाठी श्राद्ध करायचं, त्यापेक्षा जिवंत माणसांना तुम्ही जास्ती महत्व द्या किंवा न दिसणाऱ्या माणसांसाठी हे सगळं करणं आवश्यक आहे का, असा एक
2: विचार प्रवाह
1: आहे. तर तुम्हाला काय वाटतंय?

0: सोडा किंवा माझ्या नावाने एखादा भाताचा पिंड किंवा कणकीचा पिंड तुम्ही ठेवा, त्याची पूजा करा माझ्या नावाने, किंवा आपलं काही तैलचित्र किंवा फोटो वगैरे असतो त्याची पूजा करा आणि माझं स्मरण करा. नुसत्या स्मरण मात्राने सुद्धा ते संतुष्ट होत असतात. आणि त्याच्यामध्ये मग अनेक विधी सांगितलेत, वैदिक पद्धतीने श्राद्ध करण्याचा विधी आहे, तर्पण विधी आहे, पिंड प्रदान आहे, किंवा श्राद्धाचे पण अनेक प्रकार आहेत, जसं हिरण्य श्राद्ध आहे, आमश्राद्ध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की माझं स्मरण तर करा तुम्ही,
1: बरोबर,
0: त्याच्यात देखील ते संतुष्ट होत असतात.
1: पण मग एकाच पिढीचे स्मरण असतं की अजून त्याच्यामध्ये आपले पितर म्हणलं तर मग आपण काही पिढ्या पण मागे जातो.
0: बरोबर बरोबर. आता त्याच्यामध्ये असं आहे की आपल्यामध्ये जेव्हा हिंदू शास्त्राप्रमाणे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पार्वण विधीने श्राद्ध करण्याची विधी आहे. पार्वण म्हणजे काय? वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी, हे झालं पितृपार्वण. त्याच्यानंतर आईचे वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी, हे दुसरं पार्वण झालं. तिसरं आपले समांतर जे आहेत, आपल्या समांतर आपले भाऊ बहीण, मुलगा किंवा पत्नी किंवा आपला जोडीदार, किंवा आपल्या वडिलांचे बहीण भाऊ, आईचे बहीण भाऊ, त्याच्यानंतर आपल्या पत्नीचे आई वडील म्हणजे सासू सासरे, हे तिसरं पार्वण सांगितलं आहे. त्याच्यानंतर चौथं पार्वण सांगितलं गुरु पार्वण. गुरु पार्वणामध्ये गुरु परमगुरु परमेष्टी गुरु परात्परगुरु असं चार जणांचं पार्वण सांगितलं आहे. तर हे जे पार्वण आहेत हे आपल्याशी डायरेक्ट संबंधित असतात, म्हणजे एक प्रत्यक्ष संबंधित असतो.
1: म्हणजे एका श्राद्धामध्ये एवढ्या सगळ्यांना आपण पाणी देत असतो,
0: पाणी देत असतो,
2: स्मरण करत
0: असतो, स्मरण करत असतो. आपण जे फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो तर दिवंगत जे आहेत, तर हे जे लोक दिवंगत, आपण जे इंग्रजीत त्याला फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो, ते आपले मुख्य पहिले नातलग आहेत.
1: बरोबर.
0: तर यांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येत असतो.
1: बरोबर.
0: जसं की आता पितृपार्वण किंवा मातृपार्वण जर घेतलं आपण, तर पितृपार्वणामध्ये हे जे 12 लोक असतात, 6 लोक पितृपार्वणातले, 6 लोक मातृपार्वणातले, तर हे 12 लोक असतात. या 12 लोकांच्या अनुषंगाने आपला पृथ्वीवरती जन्म होत असतो, किंवा आपला जो देह धारण करतो आपण, पेशीतून पेशी जी उत्पन्न होतात, म्हणजे जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला आपण जीन्स असं म्हणतो की माझ्या शरीरामध्ये यांचं रक्त आहे या पूर्वजांचं, किंवा यांच्या जीन्समधनं माझी उत्पत्ती झालेली आहे, तर त्यांचं आपण काहीतरी देणं लागत असतं,
1: देणं लागतो.
0: तर हे जे 12 लोक असतात, या 12 लोकांशीच संलग्न आपला देह असतो. जसं की आपल्यातले मेरिट्स डिमेरिट्स, त्वचेचा रंग, केसांचा रंग, किंवा डोळ्याचा रंग, दातांची ठेवण, आवाज, किंवा यांची स्किल आपण पाहतो व्यवहारामध्ये, की एखादा चित्रकार असतो मग कळतं की त्याचे आजोबा कोणीतरी चित्रकार होते, त्यांचा गुण याच्यामध्ये आलाय, किंवा एखादा गायक असतो, त्या गायकाच्या पिढीमध्ये परत परत गायक उत्पन्न होतात. बरोबर की नाही? तर त्याचं कारण हे असतं की 12 लोकांच्या आशीर्वादाने आपण येथे देह धारण करत असतो. मुळात काय, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा आपल्या अध्यात्मानुसार किंवा दर्शनशास्त्रानुसार आत्मा, शरीर आणि देह हे वेगवेगळे गोष्टी आहेत, जे की पाश्चात्य संस्कृतीमध्ये तसं नाहीये, सगळ्याला ते एकच समजतात. ते थोडेसे अजून त्यांना, त्यांच्याकडे विचार अजून वाढण्याची गरज आहे. तर आपला विचार त्याच्या पुढे गेलेला
1: आहे.
0: हा, आध्यात्मिक विचारिक शक्ती आपली अजून प्रगत आहे त्याच्यापेक्षा. व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर हे बरोबर आहे, आपण दुसऱ्याला मदत केलीच पाहिजे, पण त्याबरोबर आपण हे पण कर्म केलं पाहिजे. ज्या गोष्टीने जे होतं त्या गोष्टीने तेच होणार आहे. आता पितरांचे जर आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर आपण पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्याच आपतांचे किंवा जे जे ज्यांना गरज आहे अशा लोकांना मदत करतो आपण. त्यांचे जर आशीर्वाद पाहिजे असतील तर त्यांना कशी मदत केली पाहिजे आपण.
1: थोडक्यात मला असं म्हणायचं होतं की लोकांचा आजकाल म्हणजे असा विचार प्रवाह आहे की त्याच्यापेक्षा देहदान करावं किंवा एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाऊन मदत करावी श्राद्ध करण्यापेक्षा.
0: नाही नाही, श्राद्ध हा श्राद्ध न करता त्याचं फळ जर आपण त्याच्यातून मिळवणार असू तर ते मिळणं अशक्य आहे.
1: बरोबर.
0: हा,
1: एकत्रीकरण नाही करता,
0: एकत्रीकरण नाही करता. मग तुम्ही ठीक आहे, आता थोडं वेगळं सांगतो की हा जर तुम्हाला श्राद्ध हा एक भाग वेळा ठेवू आपण. आपण जे मल्टिप्लेक्समध्ये जाऊन शॉपिंग करतो किंवा आपण मल्टिप्लेक्समध्ये जाऊन वेगवेगळे चित्र पाहतो किंवा फॉरेन ट्रिप करतो, या टाळाव्यांना मग मदत करावी लोकांना, है की नाही? त्याला करता श्राद्धाला कशाला फाटा देतो?
2: नाही, मला वाटतं कसं होतं की इतर देशातून एखादी संकल्पना आली तर त्याला उचलून धरणं
0: एक
2: प्रकारे.
0: बरोबर.
2: म्हणजे फादर्स डे किंवा मदर्स डे जर असेल तर तिथे आपण हे करतो, आणि हाही पण एक प्रकारे आपल्या पितरांच्या याची आठवण काढणं, त्या निमित्ताने आपल्या घरातले लोक एकत्र येतात. आज लोक एकत्र येणं ही सुद्धा
0: गरज
2: गोष्ट असते, आणि त्या निमित्ताने म्हणजे शेवटी असं आहे, आपण म्हणतो ना की देव कुठे खातो, त्यानिमित्ताने त्याचा नैवेद्य आपल्यालाच मिळतो ना, त्यानिमित्ताने आपण तयार करतो आणि खातो. म्हणजे हा अगदी सरळ हेतू जरी ठेवून आणि या गोष्टी केल्या

0: केला तरी,
1: तरी सुद्धा त्या त्याला आणि त्याचं जे फळ मिळायचंय ते अनायास मिळणार, त्याला काही वेगळं हे करायला नको
0: नाही. पण कसं होतं ना हरिभाऊ, की पित्रांनाही आपण बघत नाही आणि मिळणाऱ्या फळालाही आपण बघत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास कदाचित लोक कमी ठेवतात असं वाटायला लागलंय हल्ली.
2: दोन प्रकारचं विज्ञान असतं, एक म्हणजे मटेरियल सायन्स, दुसरं असतं सोशल सायन्स. तर हे थोडं सोशल सायन्सच्या पद्धतीचं आहे की याचे जे रिझल्ट आहे लिटमस पेपर टेस्ट करून आपण त्याची काही टेस्ट घेऊ शकत नाही मटेरियल सायन्स सारखी. पण याचे कालांतराने अनुभव लोकांना येतात आणि म्हणूनच लोक हे करतात. आज मी तिला आपणच करतोय असं नाही, आपले जे पूर्वज होते एवढ्या पिढ्यानपिढ्या हेच कार्य ते करत होते. त्याला काहीतरी तर कारण असेल की नाही, त्यांनी काहीतरी तर वाचलं असेल, काहीतरी संदर्भ असेल की नाही. अजून दुसऱ्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. जसं मी मागा सांगितलं की दातृत्व वाढावं, त्याच्यानंतर आपल्याकडनं वैदिक यज्ञयागादी कर्म होणं किंवा आपल्याकडनं वेदाची सेवा होणं, वेदाचं अध्ययन होणं, ही सुद्धा पितरांची इच्छा आहे. ज्यांचे पितर संतुष्ट आहेत तर ते वेदाकडे त्यांचा कल असतो अभ्यास करण्याचा, वेद अंगी करण्याचा त्यांचा कल असतो. तशी बुद्धी तुम्हाला देव देतो की तुम्ही वेदाचा अभ्यास करावा. नंतर आपल्या घरामध्ये संतती वाढावी, संततीची वेल आपल्या घरामध्ये वाढावी, आपला पुन्हा पुन्हा आपल्या घरामध्ये नवीन बालकाचा जन्म व्हावा, याकरता पितरांचे आशीर्वाद आवश्यक आहे. आणि ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय ह्या फक्त पितरांच्या अखत्यारमध्ये आहेत. हे आशीर्वाद तुम्हाला कुलदेवता नाही देऊ शकत, हे आशीर्वाद आपले पितरच देणार आहेत.
0: मला असं वाटतं कन्यादानाच्या विधीमध्ये पण ह्याचा उल्लेख आहे.
2: कन्यादानामध्ये देखील
0: मुळात लग्नच ह्याच्यासाठी करायचं की मागच्या पितरांना तुम्हाला
2: संतुष्टी मिळावी, दशपूर्वान दशापरान, म्हणजे आपल्या मागच्या 10 पिढ्या, पुढच्या 10 पिढ्या आणि स्वतःची पिढी, अशा 21 पिढ्यांचा उद्धार व्हावा आणि पितरांना यज्ञ यागादी कर्माचं फल प्राप्त व्हावं आणि त्यांनी आपल्या संतुष्ट होऊन आशीर्वाद द्यावा, याकरता आपण ही कन्या आपण या वराला देत आहोत. विष्णू स्वरूपी वराला, लक्ष्मी स्वरूपी वधू आपण देत आहोत, असं पाणी आपण त्यांच्या हातात हात देत आहोत, असा त्याचा संकल्प आहे,
0: कन्यादानाचा संकल्प आहे. बरोबर. पण ह्याच महिन्याला का महत्व आहे, भाद्रपद महिन्यालाच का महत्व आहे?
2: तर ह्याच्यामध्ये असं आहे की हा जो कालावधी आहे चातुर्मासाचा, व्रतवैकल्याचा, जसं दोन मोठ्या एकादशा आषाढी कार्तिकी याच्यामधला जो हा कालावधी आहे याला आपण चातुर्मास असं म्हणतो. आणि या चातुर्मासामध्ये विशेषत्वे करून हे सगळे विधी केले जातात व्रतवैकल्याचे. व्रतवैकल्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या पूजा आहे, काही व्रत आपण श्रावणात करतो, काही भाद्रपदात करतो, काही आश्विनात करतो, काही कार्तिकात करतो, हे सलग आपण करत असतो. आणि त्याच्यामुळे असं होतं की या सगळ्या गोष्टीमधनं अनेक व्यवसायांना देखील चालना मिळत असते. तर अनेक व्यवसाय जे आहेत आपल्याकडे, जे 12 बलुची दर पद्धती आहे, त्या सगळ्या व्यवसायांना याच्यामधनं चालना मिळते. जसं आपण सत्यनारायणाची पूजा केली, साधी छोटीशी पूजा आपण धरली, तर त्याच्यामध्ये आपण वस्त्र आणतो, फळं आणतो, धान्य आणतो, मातीचे भांडे आणतो, धातूचे भांडे आणतो, नंतर धान्य आणतो, पानं आणतो, कर्दळीचे केळीचे खांब आणतो, एरवी जे केळी कर्दळीचे खांब आजूबाजू रोगवले असतात त्याच्याकडे कोणी बघत
0: नाही.
2: पण ज्या दिवशी आपल्या पूजा करायची असते तो पण हेतू पुरस्कार आपण बाजारात जाऊन पैसे देऊन ते विकत आणतो. तर एवढ्या सगळ्या विषयांना, एवढ्या सगळ्या व्यवसायांना आपण चालना देत असतो. याला आपला ऍडम स्मिथ मल्टिपल क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये, किंवा इकॉनॉमिकली इंजेक्टर. आपल्या अर्थचक्राचे जे चक्र आहे ते गतिमान होण्याकरता काय केलं पाहिजे, तर अशा या गोष्टी करून तो पण त्याच्यामधला, दिस इज वाईट थिंकिंग. आपण वैश्विक विचार करणारे लोक आहोत
1: आणि अशा प्रकारचा जो काही भाव आहे ना हा फक्त आपल्याकडे असं नाहीये, पद्धत वेगवेगळी
2: असू शकते.
1: म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की रशियामध्ये असा एक दिवस असतो की ज्याला आपल्या पितरांना ते स्मरण
2: करतात
1: आणि त्यांचा काहीतरी त्यांचा विधी असेल तो.
2: असेल
1: पोर्तुगालमध्ये मी ऐकलं होतं की तिथे एक दिवस त्यांचा ठरलेला आहे, त्या दिवशी ते
0: जाऊन
1: आणि आपल्या पूर्वजांची आठवण काढतात, स्मरण करतात. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक हे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर मनुष्य हा 16 प्रिय प्राणी, सहचरामध्ये वावरणारा प्राणी, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्र येणं,
2: सगळ्यांनी मिळून
1: आनंद घेणं त्या गोष्टीचा.
2: बरोबर.
1: आणि बऱ्याच वेळेला असंही पण होतं ना की मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ते दुःखद प्रसंग असतो.
2: हो, हो, हो,
1: पण या याच्यात मात्र तुम्ही पितरांना जेव्हा आनंदाने आठवण करतात, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी आपण सगळे होतो आणि ते एक नाव काढणं झालं, त्याला विधी करणं, हा भाग अजून वेगळा. म्हणजे ज्याला जसं ज्याची ऐपत आहे
2: हो,
1: त्याला त्यांनी करावं करणं. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं की एकाने सांगितलं की बाबा सव्वा पावशेराचाच करायचा का सत्यनारायण किंवा सव्वा शेराचाच करायचा का किंवा काय, तर त्याची ऐपत खूप मोठी होती पण तो म्हटला की नाही वाटीभराचा पुरे झाला. मग शेवटी यांनी सांगितलं की बाबा तुमच्या ऐपत तेवढं करा
0: तेवढं.
2: ऐपत पण दोन प्रकारची असू शकते, म्हणजे तुमची व्यावहारिक ऐपत पण असू शकते किंवा विचारांची पण ऐपत असू शकते. आता प्रसाद बनवलेला सगळ्यांनाच वाटणार, तुम्ही समजा वाटीवर प्रसाद केला तर तो 10 जणांना वाटू शकाल, पण जर पातीलावर केला तर कदाचित 100 जणांना वाटू शकाल तुम्ही, आहे की नाही.
0: पण गुरुजी ह्या सगळ्या विधीमध्ये कावळ्याचं महत्व आहे, तर तो पण एक काही काही वेळेला चेष्टेचा विषय समाजामध्ये दिसतो की
2: याच्यामध्ये आपल्या
0: काय महत्व असेल.
2: विशेष असं आहे की कावळा हा जो पक्षी आहे याला या चातुर्मासाचा जो कालावधी असतो जेव्हा ढगाळ वातावरण असतं अशा कालावधीमध्ये त्याला जास्त भुभुक्षा लागते, जास्त भूक लागत असते, त्यामुळे त्याला खायची इच्छा होत असते सारखी. आणि असं जर खायला नाही मिळालं तर तो विचलित होतो किंवा त्याचा जीव गुदमरतो किंवा असह्य होतो किंवा कदाचित किंवा दगावू सुद्धा शोकतो एखाद्या वेळेला. तर अशा कावळ्याला आपण प्रोटेक्ट केलेलं आहे कसं की आम्ही पितरांचं नाव घेऊन त्याला काहीतरी ठेवतो की तो खातो आणि तो संतुष्ट होतो. तर कावळाच का, तर कावळा जो आहे आपले जे महावृक्ष आहे वड पिंपळ औदुंबर किंवा या वृक्षांचं संवर्धन बीज संक्रमण जे आहे या कावळ्या या पक्षाकडनं होत असतं.
1: म्हणजे कागविष्ठेचे झाले पिंपळ,
2: हो
1: अशी निंद्य कोण म्हणे.
2: हो बरोबर. म्हणजे आपण अगदी विचार देखील करू शकत नाही अशा देखील अशा ठिकाणी पिंपळाचं झाड उगवतो, अगदी हात पोचत नाही अशा ठिकाणी उगवतो. त्याचं कारण हे, आणि जोपर्यंत हे महावृक्ष आहे तोपर्यंत आपलं निसर्गाचं संवर्धन जे आहे ते उत्तम प्रकारे होऊ शकतं. म्हणून हे हा वैश्विक विचार आहे. आपल्याकडे ही पण संकल्पना आहे की तुम्ही यज्ञ वृक्ष तोडू नका, वड पिंपळ औदुंबर तोडायला परवानगी नाही,
0: तो पण एक
2: कोणी तोडू नये हे वृक्ष असं सांगितलं.
0: त्याची वाढ व्हावी
2: ते मुद्दाम लोकांना तो सांगितलेला आहे, ती चौकट घालून दिली आहे की हे वृक्ष तुम्ही तोडू नका, यांचं संवर्धन करा, हेच तुम्हाला तारतील, हेच तुम्हाला निसर्गातनं प्राप्ती झालेली आहे त्याचं तुम्ही संवर्धन करा.
0: प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये थोडासा धार्मिक विचार लावून त्या गोष्टीला जपणूक करायला संदेश दिलेला.
1: वेळेला असंही पण असतं ना की धार्मिक म्हटल्यानंतर माणूस त्या याच्याने का होईना तो
2: करतो.
1: असं संवर्धन करायला सांगितलं कसलं तर नाही करणार.
0: नाही,
1: तुम्ही कावळ्याला द्यावा असं म्हटलं नाही देणार, पण ते पिंडदान करायचं म्हटल्यानंतर कावळ्याला मिळणार.
2: बरोबर. आता आपण जो कुठला 5 जून का 4 जून काहीतरी आहे ना झाड लावायचा दिवस असतो तो वृक्षारोपणाचा दिवस, त्या दिवशी किती जण जाऊन वृक्षारोपण करतात तर नाही करू शकत. बरोबर का नाही?
0: मग त्या ह्या निमित्ताने एक म्हणजे कावळ्याचं म्हणजे पक्षाचं पण एक संवर्धन होतं आणि
2: झाडांचं पण संरक्षण होतं, जेणेकरून त्यांचं बीज संक्रमण करून तो पक्षी पोचला जातो. ज्याप्रमाणे आपण पिंड जरी दिले भाताचे किंवा कणकेचे ते आपण शेवटी विसर्जित कुठे करतो, तीर्थामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडतो. आपण लोकांना सांगतो की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडा, थांबलेल्या पाण्यामध्ये सोडू नका. मग आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडतो तर त्यामध्ये जे जलचर असतात त्यांच्याकरता ते भक्ष आहे.
0: बरोबर.
2: अशी त्याच्यातनं संकल्पना आहे. आपण जेवण करतो तेव्हा सुद्धा पानाभोवती पाणी फिरून काही भाग बाहेर काढून ठेवतो, त्याला आपण चित्राहुती म्हणतो. ती सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना जे छोटे किडा मुंगी आहे, कीट पतंग आहे, किंवा जे बॅक्टेरिया सारखे प्राणी आहेत घटक आहेत त्यांच्याकरता आपण तो काढून ठेवत असतो, जेणेकरून ते त्यातनं तृप्त होतील असं आपली संकल्पना आहे. आपण गायीचं देखील नाव घेऊन गायीला गोग्रास देत असतो. गाय सुद्धा गायीची जी रचना आहे शारीरिक रचना ती माणसाची सगळ्यात जवळची जो कुठल्या प्राण्याची असेल तर ती गायीची आहे. म्हणून आपण गायीला आईचा दर्जा दिलेला आहे आणि गायीपासून अनेक गोष्टींचा आपण लाभ घेतो. तसंच आपण कुत्रा देखील श्राद्धामध्ये कुत्र्याला देखील महत्व सांगितलं आहे. रक्षेमाम पती सर्वदा, म्हणजे कुठेही मी गेलो तर रस्त्यामध्ये मी कुठे एकटा पडलो तर तू माझ्याबरोबर थांब. आपल्याला आठवतं की शिवाजी महाराजांच्या कथेमध्ये अनेक वेळा आपण ऐकलं की तो त्यांच्याकडे कुत्रा होता आणि तो शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होता. असं एक आपण आख्यायिका आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर गाय कुत्रा कावळा यांचं आपण संवर्धन करतो. जलचरांना सुद्धा देखील आपण घास देत असतो. या पितरांचं नाव घेऊन आता या भाद्रपदामध्ये किंवा या नवीन पाणी आलेलं असतं नद्यांना सुद्धा.
0: अच्छा.
2: नवीन पाणी त्यामुळे जेव्हा जिथे जिथे साचलेल्या पाण्यामध्ये कुठले जलचर असतील तर ते सगळं पाणी वाहत होत असतं. मग त्यांचं तिथलं जे ठिकाण असतं ते डिस्टर्ब होत असतं, मग ते आव्हान पुढे येत असतात, मग त्यांना भक्ष्य मिळतं नाही मिळतं तर त्यांना याच्यातनं ते प्राप्त होत
0: राहतं. किती बारीक
2: विचार केलेला
0: आपल्या धर्माने. पण बरेचदा असा एक ऐकायला येतो प्रवाह की ह्या दिवसात काही शुभ कार्य करू नये किंवा काही खरेदी करू नये, तर ह्याविषयी काय?
2: नाही असं काही नाहीये. मुळात काय आहे की हे डेडिकेटेड पिरियड ठेवलेलं आहे. जसं आपण गणपती उत्सव गणपती करताच ठेवला आहे, नवरात्रामध्ये देवीचीच उपासना तुम्हाला फलद्रूप जास्त करा ती करा, म्हणजे एका ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तेच करा, दुसरं काही करू नका. या उद्देशाने इथे फक्त पितरांचंच कर्म करा तुम्ही, दुसरं काही करू नका, या उद्देशाने सांगितलंय. पण व्यवहारामध्ये जर एखादी गोष्ट छोटी मोठी जर आपल्याला करावी लागली तर त्याच्यात काही गैर नाही. समजा एखाद्या वेळेला वाहन खरेदी आपली 10 महिन्यापासून बुकिंग केलेली गाडी तेव्हाच डिलिव्हरी झाली तर ती घ्यायला हरकत नाही.
0: अच्छा, म्हणजे त्याला काही दोष नाही.
2: दोष नाही सांगितलेला.
0: पण असा एक प्रवाह आहे की पितृपक्षात काही चांगली खरेदी किंवा चांगलं काही काम
2: करू नये. जसं आपण अमावस्येला वाईट म्हणतो पण तसं काही नाही. अमावस्येला आपण दिवाळीत पूजन देखील करतो लक्ष्मीचं. किंवा काही गोष्टी ज्या असतात, नाण्याला दोन बाजू असतात, ती काही गोष्टींकरता शुभ असते, काही गोष्टींकरता अशुभ असू शकते.
0: तसं ते उलट म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की या 15 दिवसात जर आपण पितरांना आठवत असू, त्यांचं स्मरण करत असू, तर त्यांचा आशीर्वादानेही चांगली गोष्ट घडली
2: होऊ शकते असं पण आपण समजू शकतो. त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या घरात हे घडलंय.
1: क्या बात आहे, खरंच छान. गुरुजी तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि एक वेगळा विचार पण आपल्याला
0: मिळाला आहे.
1: मिळाला
0: आणि खरंच काही काही शंकांचं समाधान झालं.
1: समाधान झालं त्याच्यामुळे या आजच्या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये आपण या पितरांच्या आठवणीमध्ये आपण आजचा हा भाग इथेच संपवूया आणि श्रोत्यांना सांगूयात पुन्हा भेटूयात याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 22. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक गीते. मंडळी, विठ्ठल शिंदे यांनी गायलेली अनेक सुंदर गीते आपल्याला आठवतात. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते देखील तितकीच सुंदर आहेत. अशाच काही भक्तिगीतांचा, भावगीताचा, लावण्यांचा आणि लोकगीतांचा आस्वाद घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमात. सुरुवात करूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या एका सुमधूर अभंगाने. भारताची दक्षिण काशी आणि भक्तांचे माहेर असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपुराचे वर्णन संत तुकाराम महाराज करताना भीमातीरी असलेल्या या पुण्यनगरीला ते धन्य धन्य म्हणत आहेत. इथले सगळे लोक, पशु, पक्षी, ही भूमी इतकेच नाही तर इथले कीटक, पाषाण देखील धन्य आहेत. कारण इथे प्रत्यक्ष नारायण अवतरला आहे. पंढरीतले सर्वजण धन्य असल्याचा निर्वाळा संत तुकाराम या अभंगात देत आहेत. तसं पाहिलं तर रचना संतांच्या असो किंवा कवींच्या, पंढरीचा महिमा वर्णन केलेल्या अनेक रचना आपण ऐकल्या आहेत. परंतु संत तुकारामांच्या या अभंगातील पंढरीचे वर्णन आणि विठ्ठल शिंदे यांची साधीच पण अप्रतिम चाल आणि त्यावर सुप्रभात हुल्ल्याळकर यांचा निरागस असा स्वर, असा त्रिवेणी संगम होऊन हे गाणं किती मधुर आणि सुंदर झालं आहे बघा. ऐकूया अभंग संत तुकारामांचा, संगीत विठ्ठल शिंदे यांचे आणि आवाज सुप्रभात हुल्ल्याळकर यांचा. धन्य ती पंढरी, धन्य ते भीमातीर.

रसिक हो, विठ्ठल शिंदे हे एक गायक आणि संगीतकार. ते शिंदे घराण्यातले पहिले गायक होते ज्यांनी चित्रपटामध्ये संगीत दिले आणि पार्श्वगायन देखील केले. विठ्ठल शिंदे यांचे मूळ आडनाव होते खवताडे. ते मूळचे पंढरपूरजवळील संतांची पवित्र भूमी असलेल्या मंगळवेढा येथील, परंतु त्यांचे आजोबा भगवान शिंदे यांनी मुंबईला आल्यावर खवताडे हे आडनाव बदलून शिंदे असे केले. शिंदे कुटुंब संत चोखामेळा यांचे वंशज असल्याने वारी आणि भक्तीची परंपरा त्यांच्या रक्तातच आहे. मंडळी, विठ्ठल शिंदे हे मुख्यतः ओळखले जातात ते त्यांच्या भन्नाट लावण्यांमुळे, लोकगीतांमुळे. त्याचबरोबर त्यांनी बरीच चांगली भक्तिगीते आणि अभंगच नाही तर भावगीते देखील स्वरबद्ध केलेली आहेत. मित्रांनो, आता ऐकूया एक प्रसिद्ध दत्त भक्तिगीत. हे भक्तिगीत लिहिलं आहे VT पंचभाई यांनी, आवाज RN पराडकर यांचा आणि संगीत विठ्ठल शिंदे यांचे. या गाण्यात भक्त दत्तगुरूंना आपला सखा मानतोय आणि आपल्याला भेटून जाण्याची विनवणी या आपल्या प्रिय सख्याला करताना तो किती व्याकुळ झाला आहे बघा. या भक्तिगीतात किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, हृदयीचे भावही व्यथितपणे कळविले, इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले, का उगाच असली सत्व परीक्षा घेता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता.

रसिक हो, विठ्ठल शिंदे हे नुसते गायक किंवा संगीतकार नव्हते, तर ते मुंबई विद्यापीठामध्ये संगीत शिक्षक देखील होते. सिनेमा क्षेत्रात पदार्पण करताना त्यांचे नशीब बघा, त्यांना पहिलेच गाणे मिळाले ते लता मंगेशकर यांच्याबरोबरचे. भालजी पेंढारकर यांच्या पावन खिंड या चित्रपटातील कुणी काही म्हणा हो काही म्हणा, आम्ही सोडू कधी ना पोरपणा हे पी साळाराम यांचे गाणे त्यांचे पहिले गाणे. पावनखिंडनंतर अनंत माने यांच्या सांगते ऐका आणि धाकटी जाऊ या दोन्ही सिनेमात त्यांना गाण्याची संधी मिळाली होती. विठ्ठल शिंदे हे जरी लावण्या आणि लोकगीते यांच्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांनी खूप चांगली भक्तिगीते आणि भावगीते पण रसिकांना दिली आहेत. ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले एक सुंदर भावगीत, गायले आहे माणिक वर्मा यांनी, गीत कवी सुधांशू यांचे. इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, सख्या रे किती रंगला खेळ.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, यानंतर आपण ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या. लावणी ही भारताच्या महाराष्ट्र प्रांतातील लोकप्रिय संगीताची एक शैली. महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम साधून सादर केला जाणारा गेय काव्य प्रकार. शृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तव यांचे भान म्हणजे लावणी. लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांच्या संयोगातून सादर केला जाणारा एक कलाविष्कार म्हणजे लावणी. सर्वसाधारणपणे पेटी, पायपेटीसह ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. लावणीमधील भाव वेगवेगळ्या भावविभ्रवाने नटवायचा असतो, रंगछटांनी सजवायचा असतो, तेव्हाच लावणीतलं लावण्य प्रकट होतं. गेयतेचं बंधन लावणीने नेहमीच पाळलं आहे. तांत्रिक भाषेत सांगायचं म्हटलं तर लावणी रचना 8 मात्रांच्या पद्मावर्तनी वा 6 मात्रांच्या भृंगावर्तनी वृत्तांमध्ये आढळते. ही जातीवृत्ते गायन सुलभ असतात. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आणि लावणी गायन प्रकारात अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. गायक संगीतकार विठ्ठल शिंदे यांचे योगदान खूप मोठे आहे. तसेच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे देखील योगदान तितकेच मोठे आहे. लावणीची नजाकत, लयबद्ध ठेका, अचूक ताल ही विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या लावण्या आणि लोकगीते यांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. ऐकूया श्रोते हो, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली आणि लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एक लावणी. ही लावणी लिहिली आहे यादवराव रोकडे यांनी. खेळताना रंगबाई होळीचा, फाट लाग कोना माझ्या चोळीचा.

संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी अनेक कलावंतांना मुख्य प्रवाहात आणले. महाराष्ट्राची स्वरकोकिळा रोशन सातारकर त्यापैकी एक. रोशन सातारकर यांचे मूळ नाव रुक्मिणी होते. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्यांनी त्यांनी त्यांचे नाव महाराष्ट्रभर रोशन केल्याने लावणी रसिकांनी त्यांना रोशन ही उपाधी दिली आणि मूळ रुक्मिणी असलेल्या नंतर त्या रोशन सातारकर झाल्या. मंडळी, यापुढील लावणीची एक कथा सांगितली जाते. विठ्ठल शिंदे एकदा एका गाण्याची चाल बांधत असताना श्रावण गायकवाड नावाचा एक तरुण त्यांच्याकडे आला. आपण कवी आहोत असे सांगून त्याने आपल्या गाण्याची आणि लावण्यांची वही त्यांना दिली. त्यातील एक लावणी विठ्ठल शिंदे यांना फार आवडली. त्यांनी मोठ्या कष्टाने या लावणीला सुंदर चाल लावली. त्यांना ही लावणी रेकॉर्ड करायची होती सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात, पण काही कारणाने ते शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र काही काळ ती लावणी बाजूला पडली गेली. एका फळ्यामध्ये त्यांनी रोशन सातारकर यांचा आवाज ऐकला आणि श्रावण गायकवाड यांच्या त्या तयार झालेल्या लावणीसाठी योग्य आवाज सापडल्याचा आनंद विठ्ठल शिंदे यांना झाला. परंतु रोशन सातारकर यांना तर लिहिता वाचताच येत नव्हते, त्यामुळे विठ्ठल शिंदे यांनी रोशन सातारकर यांच्याकडून लावणीतला एक एक शब्द पाठ करून घेऊन गाण्याची तयारी करून घेतली. ही तालीम तब्बल 2 महिने चालली होती बरं का मंडळी. मात्र रेकॉर्ड झालेली ही लावणी त्यानंतर इतकी गाजली की आज देखील ती तितकीच लोकप्रिय आहे. या लावणीबरोबर रोशन सातारकर हे नाव पण खूप प्रसिद्ध झाले. ऐकूया तर श्रावण गायकवाड यांनी लिहिलेली ही खुमासदार लावणी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेल्या या लावणीमुळे रोशन सातारकर यांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. यानंतर संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्याकडून अजून एक फक्कड लावणी गाऊन घेतली. ही लावणी लिहिली मा दा देवकाते यांनी. ही लावणी पण रसिकांना इतकी आवडली की आज अजूनही मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवरील विविध स्पर्धात्मक संगीत कार्यक्रमामध्ये ही लावणी हमखास सादर केली जाते. ऐकूया रसिक हो, मादा देवकाते यांनी लिहिलेली ही लावणी. आवाज रोशन सातारकर यांचा आणि संगीत अर्थात विठ्ठल शिंदे यांचे.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत हे एक प्रचंड गाजलेले एक भन्नाट लोकगीत आहे. या गाण्याच्या आवडीचा अगदी उच्चांक झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येकाला हे गीत माहिती आहे, पण या लोकप्रिय गाण्याचे संगीतकार विठ्ठल शिंदे आहेत हे मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. 1986 या वर्षी आलेले हे लोकगीत लिहिले आहे मानवेल गायकवाड यांनी आणि गायला आहे आनंद शिंदे यांनी. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे आनंद शिंदे यांनी भरपूर लोकगीतं आणि भक्तिगीतं गायली आहेत. आनंद शिंदे आणि विठ्ठल शिंदे चुलत भाऊ. विठ्ठल शिंदे हे नात्याने चुलत भाऊ जरी असले तरी आनंद शिंदे त्यांना गुरुस्थानीच मानत असत. मी घडलो त्यात मोठा वाटा विठ्ठल शिंदे यांचा असल्याचे आनंद शिंदे मोठ्या अभिमानाने सांगतात. या एका गाण्याने आनंद शिंदे यांचे आयुष्य बदलून गेले. नाव, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही त्यांना या गाण्यामुळे मिळालं. आनंद शिंदे यांचा असा एकही कार्यक्रम नसेल जिथे हे गाणं त्यांनी गायलं नाहीये. ते कोणत्याही कार्यक्रमात असले तरी या गाण्याची फरमाईश होतेच होते. या गाण्याचा किस्सा फार गमतीशीर आहे रसिक हो. आनंद आणि मिलिंद या दोघा मुलांच्या गाण्याची एखादी कॅसेट निघावी ही त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची इच्छा होती. त्यांनी त्यांचे पुतणे आणि प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे तशी इच्छा बोलून दाखवली. गाण्याची निवड झाली, चाली तयार व्हायला लागल्या. कोणते गाणे आनंद शिंदे यांनी आणि कोणते गाणे मिलिंद शिंदे यांनी म्हणायचे ते ठरवणे चालू होते. हे गाणं खरं तर मिलिंद शिंदे गाणार होते, पण आनंद शिंदे यांना हे गाणं अतिशय आवडल्याने हे गाणे म्हणायची इच्छा रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी दाखवली. त्यामुळे या गाण्याचे रेकॉर्डिंग शेवटी आनंद शिंदे यांच्या आवाजात झाले. पण रेकॉर्ड कंपनीने हे गाणे घ्यायला आणि एकूणच आनंद आणि मिलिंद या त्या काळच्या नवख्या मुलांच्या आवाजातील गाणी घ्यायला नकार दिला. परंतु विठ्ठल शिंदे यांनी हट्टाला पेटून अनेक बैठका घेऊन रेकॉर्ड कंपनीला समजावून पटवून दिले आणि हे गाणे कॅसेटच्या शेवटी घालून कॅसेट काढायचा निर्णय शेवटी झाला. नोव्हेंबर 1986 कॅसेट तर निघाली, पण कॅसेटचा खप काही होईना. त्यावर विठ्ठल शिंदे यांनी आकाशवाणीवर हे गाणं वाजवायला आणि पेपरला या गाण्याची जाहिरात द्यायची शक्कल लढवली. गाणं सुपरहिट झालं आणि पुढे या गाण्याने इतिहास घडवला. ऐकूया श्रोते हो, मानवेल गायकवाड यांनी लिहिलेले, आनंद शिंदे यांनी गायलेले आणि संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले हे भन्नाट सुपरहिट लोकगीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.